श्रोतोः सुप्रभात. 100 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारणात स्वागत करते. मी वर्षा वांगर. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948 अर्थात 21 मे 2026. श्रोतो, आजच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

रामदास कामत यांनी गायलेली ही रचना होती गंगाधर महांबरे यांची. संगीतकार होते वीणा चिटको. कार्यक्रमात यानंतर संत तुकारामांची रचना, श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात स्वर लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात पुन्हा एकदा संत तुकारामांची रचना पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत राम फाटक यांचं.

आर एन पराडकर यांनी गायलेली ही रचना होती मधुकर जोशी यांची. संगीतकार होते विठ्ठल शिंदे. श्रोतहो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत या रचनेनं, जी गायली आहे शर्मा बंधू यांनी.

0: शर्मा बंधू यांनी गायलेली रामानंद शर्मा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं जयदेव यांचं. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: शोधेहो आज आहे 21 मे. या तारखेला घडलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. वॉशिंग्टन DC इथं अमेरिकन रेडक्रॉसची स्थापना 1881 साली या दिवशी झाली. 21 मे 1991 या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्री पेरांबदूर इथं आत्मघातकी पथकानं हत्या केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत ही घटना घडली. या घटनेच्या स्मरणार्थ आजचा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. 1992 चीननं 1000 किलोटन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातला सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे. 1994 साली या तारखेला 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुष्मिता सेननं मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
2: The first runner-up is Miss Colombia. That means Sushmita Sen, Miss India. You are the new Miss Universe 1994. Congratulations, Miss India. Sushmita Sen, you are the new Miss Universe 1994. The stage is yours for the traditional walk as the new Miss Universe. Enjoy your moment.
1: 1996 सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले. 2003 साली या तारखेला खोडत जिल्हा पुणे इथं उभारलेली जगातली सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण राष्ट्राला अर्पण करण्यात आली. 21 मे हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1916 अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. कला समीक्षक आणि लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म 1928 साली या दिवशी झाला. 1931 हिंदी कवी लेखक आणि उपासकार शरद जोशी. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांचा जन्म 21 मे 1960 या दिवशी झाला. 1956 अभिनेता रवींद्र मंकणी यांचा जन्म. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत. 1471 इंग्लंडचा राजा हेन्री 6 याचं निधन. 1686 वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचं निधन. 1979 स्वातंत्र्यवीरांगना जानकीदेवी बजाज यांचं निधन. सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचं निधन 21 मे 2005 या दिवशी झालं.
3: एहसान तेरा हो गा मुझ पर.
1: मुनीमजी, पेइंग गेस्ट, जंगली, शागिर, शर्मिली असे अनेक लोकप्रिय चित्रपट

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोतोहो, सकाळचे 6:30 ऐकूयात सत्कार्य या विषयावर चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
2: सत्कार्य ही सेवा आहे, कारण सत्कार्यामुळे माणूस, समाज, सृष्टी, संस्कृती, देश आणि जग घडतं. जग घडतं, वाढतं आणि सुसंपन्न बनतं. संतांनी माणसाला, समाजाला सत्कार्यातूनच सन्मार्ग दाखवला. संत ज्याप्रमाणे भक्ती करतात त्याप्रमाणे माणूस सत्कार्यातून देवपदाला पोहोचतो. सेवा ही भक्तीसारखी समर्पित मनानं, भाववृत्तीनं केली पाहिजे. अनेक महात्मे, समाजसेवकांनी केलेल्या सत्कार्यातून हे जग आकाराला आलेलं आहे. वर्धमान महावीर, गौतम बुद्धांपासून मध्ययुगीन संतांपर्यंत, शास्त्रज्ञांपासून समाजसुधारकांपर्यंत, सामान्य झोपडीपासून राजवाड्यापर्यंत जिथे जिथे सत्कार्य घडलेलं आहे तिथे तिथे नवनिर्मिती झाली आहे. त्यामुळे सत्कार्य ही एक जगतपूजा ठरते. हे सत्कार्य करण्यासाठी आंतरिक तळमळ आणि ध्येय साधना मात्र असावी लागते. महावीर आणि गौतम बुद्ध यांनी समाजातलं आणि जगण्यातलं दुःख पाहून जगण्यातली क्षणभंगुरता जाणली, सुखी जीवनाचा त्याग केला आणि माणसाला जगण्याचा खरा अर्थ सांगितला. गुजरातचे हरिपाळ देव यांनी युद्धखोरी आणि कुटुंब सुखाची नश्वरता ओळखली, त्यामुळेच ते श्री चक्रधर स्वामी म्हणून ओळखले गेले. ज्ञानदेवादी भावंडांनी धर्म आणि सत्कार्याचा खरा अर्थ सांगितला. त्यांनी अज्ञानी आणि अंधश्रद्ध समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला. संत मेळ्यातील सर्वच संतांनी आपला व्यवसाय भक्तिस्वरूप बनवला. संत नामदेव म्हणतात, शिंपी याच्या कुळी जन्म मज झाला, परिहेतू गुंतला सदा शिवी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ही त्यांची प्रतिज्ञा आहे, ती त्यांनी जीवनभर जोपासली. सर्वच संतांनी केलेले सत्कार्य हे समाजासाठी कल्याणकारक आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. ही प्रचिती आपणा संतांच्या सद्भक्तीतून आणि सत्कार्यातून येते. संतांनी समाजाला आपल्या आदर्शवत वागण्यातून, उपदेशातून आणि सत्कार्यातून सन्मार्ग दाखवला. संत रामदासांनी सत्कार्य भक्ती सांगितली. ते म्हणतात, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मध्ययुगीन संतांची सत्कार्याची भूमिका ही भक्तिमय होती, तर अर्वाचीन काळातील समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक यांची भूमिका सामाजिक वास्तवाच्या तळमळीतून प्रभावित झालेली आहे. छत्रपती शिवरायांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी रोहिणेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि हजारो स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या समर्पित कार्यातून स्वराज्य आकाराला आलं. त्यांनी जुलमी परकीय शक्तीला धडा शिकवला. छत्रपती संभाजीराजांनी अतुल्य पराक्रम करून अत्याचारी प्रवृत्तीला लगाम घातला, स्वधर्मासाठी मृत्यूला कवटाळलं, पण अत्याचारी धर्म स्वीकारला नाही. खरे देशभक्त, खरे मानवतावादी, खरे धर्मरक्षक कसे असावेत हा आदर्श या पितापुत्रांनी घालून दिला. त्यांचे हे सत्कार्य हीच त्यांची खरी ओळख आहे. प्रामाणिक मावळ्यांनी आक्रमक औरंगजेबाला धडा शिकवला आणि स्वराज्य आबादित ठेवलं. पेशवे काळ असो की इंग्रज कालखंड, या काळातील शूरवीरांनी केलेलं सत्कार्य आणि दाखवलेलं अतुलनीय

0: धैर्य यातूनच आपलं समाज जीवन सुरक्षित राहिलं आहे, गतिशील, नीतिशील आणि संस्कृतीशील बनलं आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबा आमटे इत्यादींचं कार्य हा या सत्कार्याचा महान दीपस्तंभच आहे. साहित्यिक, कलाकार आणि कलावंत यांनीही आपल्या लेखन आणि कलेतून जगाला भरभरून देणारं सत्कार्यच केलेलं आहे. संत, समाजसेवक, साहित्यिक, कलावंत यांनी मोठं नेत्रदीपक आणि दिशादर्शक असं सत्कार्य केलं, त्यांना आपण वंदन केलंच पाहिजे. पण सर्वसामान्य माणूसही अनेक सत्कार्ये करीत असतात. जिथे अस्वच्छता दिसते तिथे स्वच्छता करतो, नळातून नाहक वाहणारं पाणी वाचवतो, दुःखी जनाला मदत करतो, आपल्या जवळील थोडी रक्कम समाजासाठी खर्च करतो, आपली नोकरी प्रामाणिकपणानं करतो, स्वच्छ नितळ सेवाभावी कामं करतो. ही सुद्धा फार मोठी देशसेवा आणि सत्कार्यच आहे.
1: सत्कार्य या विषयावर चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत मी वर्षा बांगर. श्रोतहो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जाणून घेऊयात अझॅडिरॅक्टिन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुखसीत मुजावर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैवविविधता याविषयी अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतहो, सुगम संगीताचा आनंद घेऊयात 7:50 तसंच 8:20. दरम्यान 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. आज सकाळी 8:40 अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात ऐकूयात. महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

श्रोतहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भजनं. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय माती परीक्षणाचं महत्व आणि जमिनीचं आरोग्य. सहभागी तज्ज्ञ असतील.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, जिल्हा मृद सर्वेक्षण अहिल्यानगरच्या मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. श्रोतहो, रात्री 8:15 वाजता होईल अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत, रात्री 9 फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार, सूत्रसंचालन आणि निवेदन अंजली बडवे यांचं, आणि रात्री 10 कार्यक्रम रजनीगंधा. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूयात ॲझॅटिरॅक्टिन याविषयी माहिती. वाचक स्वर अक्षता अन्नदाते यांचा.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. कडुनिंब, विशेषतः त्याच्या निंबोळ्या या सगळ्यात प्रभावी कीटकनाशक आहेत. कडुनिंब आणि त्याच्या निंबोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक आहेत. त्यामध्ये ॲझॅटिरॅक्टिन, निंबिन, निंबिसिडिन, सॅलानिन आणि इतरही काही रासायनिक घटक आहेत. पण यापैकी सर्वात जास्त प्रमाणात आणि जास्त परिणामकारक कीडनाशकीय गुणधर्म असणारा घटक म्हणजे ॲझॅटिरॅक्टिन. इतर घटकांचं प्रमाण अत्यल्प असतं. कडुनिंबाच्या 1 किलो निंबोळ्यांमध्ये 10 ग्रॅम ॲझॅटिरॅक्टिन इतकं प्रमाण असून इतर सगळ्या घटकांपेक्षा हा घटक सर्वात जास्त क्रियाशील असल्यानं किडीचं नियंत्रण करण्यासाठी सर्वात चांगलं नैसर्गिक औषध आहे. बाजारामध्ये 100 पेक्षा जास्तच वेगवेगळ्या कंपन्यांची ॲझॅटिरॅक्टिनची प्रारूपं उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू भगिनींनो, 300 पेक्षा जास्त पिकांवरील आणि साठवणुकीतल्या धान्यातील कीड नियंत्रणासाठी ॲझॅटिरॅक्टिनचा चांगला उपयोग होतो. याची प्रारूपं म्हणजे पानं, बिया, सालीपासून नीम अर्क तयार केला जातो. निंबोळी तेल किडींच्या श्वसनक्रियेत अडथळा निर्माण करते. पान आणि निंबोळ्या वाळवून भुकटी तयार केली जाते. साठवलेल्या धान्यातील किडीचं नियंत्रण करण्यासाठी जास्त वापरतात. पाण्यात मिसळून पिकावरही फवारता येतं. याशिवाय युरियासारख्या खतावर कोटिंग करण्यासाठी ॲझॅटिरॅक्टिन प्रारूपं उपयोगी पडतात. 5% निंबोळी अर्क हे सर्वात महत्त्वाचं आणि जास्त परिणामकारक प्रारूप आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, 5% निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करता येतो. उन्हाळ्यामध्ये वेचून वाळवून ठेवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या आदल्या दिवशी 5 किलो निंबोळ्या चांगल्या ठेचून भुगा करून 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव्यात. याबरोबरच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा रात्रभर भिजत ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळी भुग्याचं द्रावण वस्त्रगाळ करून घेऊन त्यात साबण चुरा मिश्रित 1 लिटर पाणी ओतावं. ते चांगलं ढवळून घ्यावं. अशा पद्धतीनं 5% निंबोळी अर्क तयार होतो. हा अर्क शिफारशीप्रमाणे पिकांवर फवारावा. आदल्या दिवशी तयार केलेला अर्कच जास्त परिणामकारक ठरतो. अशा या वेगवेगळ्या प्रारूपात किडींच्या नियंत्रणासाठी ॲझॅटिरॅक्टिन चांगलंच परिणामकारक ठरतं. याशिवाय ॲझॅटिरॅक्टिन हे पर्यावरण मित्र औषध आहे. पिकांमध्ये इतर जे आपले मित्र कीटक आहेत त्यांना ॲझॅटिरॅक्टिन बिलकुल हानिकारक नाही, त्यामुळं त्यांचं रक्षण होतं. खाद्यपदार्थात विषारी अंश, उर्वरित अंश अजिबात येत नाही. पिकामध्ये मित्र कीटकांचा भरपूर वावर असताना सुद्धा ॲझॅटिरॅक्टिनची प्रारूपांची फवारणी करता येते. नैसर्गिक असल्यानं पर्यावरण संतुलन राखलं जातं. मानवांना किंवा जनावरांना विषबाधा होत नाही. कीडनाशकीय गुणधर्म, पर्यावरण निष्ठ आणि पर्यावरण मित्र इत्यादी गुणधर्मांमुळे ॲझॅटिरॅक्टिन हा एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ॲझॅटिरॅक्टिनचं महत्त्व लक्षात घेऊन याचा दिवसेंदिवस वापर विशेषत निर्यातक्षम आणि सेंद्रिय कृषी उत्पादनात करायला हवा. कमी खर्चाचं अत्यंत गुणकारी ॲझॅटिरॅक्टिनचं प्रारूप नक्कीच वापरायला हवं. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. ॲझॅटिरॅक्टिन याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा.
3: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
4: ऐक गं,
5: काय झालं?
4: अगं हालचालच करता येत नाहीये. सगळे

0: सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
0: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
0: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
0: आणि फोन नंबर
1: 93-72-99-29-36.
0: 93-72-99-29-36.
2: सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
4: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
3: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सादर करते मुकसेद मुजावर.
5: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का, की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतेय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे.
2: लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादर करते होते मुकसित मुजावर.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: श्रोतो, सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोतो, कार्यक्रमात आज ऐकूयात जैव विविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती.
4: जीवसंरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये, एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर, अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात तेव्हा पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा पडद्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो.
1: जैवविविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.

0: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक गोरक्षनाथ बांदल. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. प्रलंबित मोजणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जुलै महिन्यापासून विशेष प्रकल्प, जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे खतांच्या संतुलित वापरासाठी जनजागृती अभियान. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सरस्वती घुले. आणि जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता. घडामोडी सविस्तर. जिल्ह्यातील प्रलंबित मोजणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी जुलै महिन्यापासून 15 दिवसात मोजणी आणि पुढील 7 दिवसात क परत पुरविणं हा विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उपअधीक्षक, भूमी अभिलेख अधिकारी यांची बैठक घेऊन कार्यपद्धती निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची 3 वर्षांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी 31 मे पर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांच्या कार्यालयात अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 2 प्रतीत सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांमध्ये खतांचा संतुलित वापर याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ भीमराव कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ आनंद जाधव, पौर्णिमा गाडे आदींनी मार्गदर्शन केलं. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सरस्वती घुले सहाणे यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी कराड यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया करण्यात आली. हवामान विभागानं जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. प्रलंबित मोजणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जुलै महिन्यापासून विशेष प्रकल्प, जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा खतांच्या संतुलित वापरासाठी जनजागृती अभियान. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सरस्वती घुले. आणि जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. हा होता आजचा सुविचार.

0: नंतर सन 1910 पासून
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com।
3: श्रोतो हो, ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन। निवेदन अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा 21 मे 2026 विषय आहे, माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे। प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत। शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72। निवेदन संपलं।
4: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी। बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी। आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला। अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत, याच आठवणी आपण जागवणार आहोत। आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी @90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत।
5: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी। हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे। पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात। गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं। श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम।

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची सर्वच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
7: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
6: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
6: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन.com.

शंभरंश एक मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या समवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्य

प्रबळ औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष PMLA न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा

0: तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोह सकाळचे 7:20 आणि 46 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही निवेदन.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: आता ही आठवण कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमाची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.
3: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
4: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
3: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
4: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
4: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
1: श्रोतहो, आणखी एक निवेदन. विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचं दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. वेळ सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 ठिकाण माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर. व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचं उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त परायण देविदास महाराज मस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्या

0: मालेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटं खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अग्रे आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझ्या, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी.

0: माझ्याकडे होते, मी गुंतवले, तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल आरिस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल आरिस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत, तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कस तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्यांनी बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवाने टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: त्यांना गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर, मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारस, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्याचे 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या

0: घरी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोतोह सकाळचे 7:37 झाली आहेत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून। जय

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना ह्या कार्यक्रमात

0: प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं आपण सांगू शकतो का?
1: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगले की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपी वेन थ्रोम्बोसिस म्हणून आहे, किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षणं दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसं डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. हे मी का धाडसाने सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर आणि मग रक्तस्राव झाला तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का आणि त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आधाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो आणि रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात दुरुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
0: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारणं डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98 22 61 99.
0: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
1: आहे नाही, जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितले की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत
0: पोहोचतो. लहान मुलांना जाड चष्मे लागतात
1: अगदी, आणि मग ह्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात, मग भविष्यात पडले, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय, पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण लागलीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
0: अच्छा,
1: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याच वेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्या

0: ला सूज येणं, नासांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हित मधुमेह, हित उच्च रक्तदाब, हित कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीची वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिम्प्टम दिसतं. नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261599, 9852261599.
1: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
0: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारण आहेतच. मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणं ही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो आणि डोळ्यात रक्तस्राव होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचक्रम वेगळी करायला लागतात आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे त्याला जागरण सोसत आणि त्याचे नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं.
1: बरोबर,
0: म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. त्याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऑब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही, पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतहो, सकाळचे 7:50 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
4: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
5: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
6: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.

0: तू आहेसच विसरभोळी.
1: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: म्हणू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
1: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकलं सुरेश भट यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
4: atmamalikonline.com.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-3515.
7: मोबाईल 960-44-988-36.

0: आशा भोसले यांनी गालेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतोहो, सुगम संगीताचा आनंद आपण पुन्हा येणार आहोत सकाळी 8:20. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: बेटा, मैं कल अपने भतीजे के घर होके आया. देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? 0. मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है. मतलब सोलर पैनल की. मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा.
2: PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. जुड़ने के लिए रजिस्टर

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. तर डॉक्टर, या भागात मला हे विचारायचं की कॅन्सर झालाय रुग्णाला हे कसं ओळखायचं, त्याच्या निदान पद्धती व टेस्ट अशा काय काय आहेत?
1: तर सगळ्यात पहिले पेशंट जो ओपीडीला येतो तर आम्ही पहिले त्यांना त्यांचा त्रास काय म्हणजे सिम्पटम्स काय ते विचारतो. त्याच्यावर आम्हाला अंदाज येतो कोणत्या अवयवाचा कॅन्सर असू शकतो. त्यानंतर मग आम्ही त्यांना काही तपासण्या करायला सांगतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बायोप्सी, म्हणजे सुईची तपासणी, ज्याच्यातनं आपण एक गाठ जर हाताला लागत असेल किंवा पोटामध्ये असेल तर आपल्याला सोनोग्राफी किंवा सिटी गाइडेड बायोप्सी करायला लागते. म्हणजे कोणतीही गाठ असेल तर त्याची बायोप्सी केल्यावर ते कन्फर्म होतं की ते बायोप्सी म्हणजे काय. तर आपण त्या गाठीतनं छोटासा तुकडा काढतो एकदम बारीक, तो तपासणीला पाठवतो पॅथॉलॉजिस्टकडे आणि मग ते रिपोर्ट देतात की कॅन्सरची गाठ आहे की साधी गाठ आहे. म्हणजे त्या तुकड्यावरनं आपल्याला कळतं, मग त्यानुसारच मग पुढे आपण ट्रीटमेंट करतो. तर त्यासोबत हे झालं डायरेक्ट तपासणी, त्यातनं कन्फर्म होतो. पण तो कुठे कुठे आहे आणि लोकली त्या जागी कुठे पसरलाय आणि पूर्ण शरीरात अजून कुठे कुठे पसरलाय, त्यासाठी आपण करतो ते म्हणजे सीटी स्कॅन, MRI म्हणजे इमेजिंग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI या सगळ्या इमेजिंग टेक्नॉलॉजीज आहेत. आणि आता नवीन पेट स्कॅन सुद्धा आला आहे. तर या सगळ्या इमेजिंग म्हणजे तपासण्यांमध्ये आपल्याला दिसते स्क्रीनवर किंवा फिल्म्स आपण जे म्हणतो, ज्या काळ्या मोठ्या फिल्म्स असतात त्यात दिसतं आपल्याला कुठे कुठे गाठ आहे लोकली, त्या जागी किती पसरली आहे, किती मोठी आहे आणि शरीरात अजून कुठे पसरली आहे का, ते आपल्याला कळण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे पेट स्कॅन. पेट स्कॅन मध्ये आपल्याला कळतं की गाठ किती मोठी आहे आणि कुठे कुठे शरीरात पसरली आहे, त्यावरनं आपण निदान करू शकतो कॅन्सर कुठे कुठे आहे, कोणत्या स्टेजला आहे आणि कॅन्सर आहे की नाही हे कन्फर्म होतं बायोप्सीवरनं.
2: बरोबर. आता पेट स्कॅनचा उल्लेख तुम्ही केला, पेट स्कॅन याचा हा जो शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म काय याचा?
1: तो पेट स्कॅन म्हणजे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी. त्याच्यात आपण काय करतो, पेट डिटेक्ट करतो, म्हणजे आपण कॅन्सर कुठे कुठे आहे हे डिटेक्ट करतो. तर कसं डिटेक्ट करतो, तर आपण एक डाय देतो, इंजेक्शन देतो, रेडिओ ऍक्टिव्ह डाय असतो तो. तर तो डाय जातो एक कॅन्सर सेल्समध्ये, खास करून कॅन्सर सेल त्या डायचं अपटेक जास्त लवकर करतात कारण कॅन्सर सेलला ग्लुकोजची रिक्वायरमेंट जास्त असते. तो डाय असतो FDG अविड म्हणजे फ्लोरोडिओक्सी ग्लुकोज. तर त्या कॅन्सर सेल्सला ग्लुकोजची गरज जास्त असते कारण त्या रॅपिडली डिवायडिंग असतात, एकदम पटपट वाढत जाणाऱ्या, त्यांना ग्लुकोज जास्त लागतं. तो कॅन्सर सेल ह्या त्या सोर्सची जो आपण डाय इंजेक्शन दिलंय त्याचा अपटेक खूप जास्त प्रमाणात करतात आणि बाकी शरीर तेवढ्या जास्त प्रमाणात करत नाही. सो ते आपल्याला रेड किंवा ऑरेंज असं कलरमध्ये दिसून येतं स्क्रीनवर किंवा रिपोर्टमध्ये जे प्रिंट आपण काढतो ते स्क्रीनवर दिसून येतं की बाबा ह्या ठिकाणी जे रेड किंवा आहे तिथे कॅन्सर असण्याची शक्यता खूप जास्त राहते आणि बाकी शरीरात नॉर्मल कलर असतो बॅकग्राऊंडला. सो ते आपल्याला ठळक दिसतं की तिथे रेड आहे तर इथे कॅन्सर असू शकतो. पण ह्याची अॅक्युरेसी 100% नाही म्हणता येत कारण जर एखाद्या पेशंटला इन्फेक्शन सुद्धा झालंय तर इन्फेक्शनमध्ये पण ग्लुकोज अपटेक जास्त होतो, तो इन्फेक्शन पण रेड दिसू शकतं. तर हे सगळं तज्ज्ञ डॉक्टर्स ठरवू शकतात की त्यांना सिम्पटम काय काय आहेत, गाठ कुठे आहे दिसते क्लिनिकली, मग ती कोरिलेट करायला लागते की पेट स्कॅनमध्ये की ती कॅन्सरची गाठ आहे का नुसतं इन्फेक्शन आहे आणि कुठे कुठे पसरली आहे ते पण पेट स्कॅनमध्ये कळून जातं.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून सकाळचे

0: 8:20 आणि 28 सेकंद झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत आपण ऐकत आहोत रमण रणदिवे यांचं, सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीतकार यशवंत देव.

0: ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देत आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
2: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
2: 9372 99 29 36.
3: 9372 99 29 36.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या

सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात आणि नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याचा अंतिम टप्पा असलेल्या इटलीचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारिकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह कर गुन्हे, बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्याच्या मुद्द्यावर देखील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. तर दोन्ही देश प्रगत उत्पादन, पायाभूत सुविधा, ऊर्जा, अवकाश अर्थव्यवस्था आणि संरक्षण यावर कठोर परिश्रम करत असल्याचं मेलोनी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आले. मोदी यांनी हा सन्मान भारतातील शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषीशास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं की अन्न सुरक्षा हा केवळ धोरणात्मक विषय नसून ती मानवतेप्रती जबाबदारी आहे. या सन्मानाबद्दल गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरे, वाहतूक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणे उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोर्सनिक, विविध

अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक उपकंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. मध्य प्रदेशातील इंदूर इथं काल 2 दिवसीय ब्रिक्स युवा उद्योजकता कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भारत भूषवत आहे. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं या बैठकीचं आयोजन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षण खडसे यांनी पहिल्या सत्राचं उद्घाटन केलं. ब्रिक्स सदस्य देशांमधील तरुण उद्योजक आणि प्रतिनिधी आपल्या स्टार्टअप कल्पना तसेच व्यवसाय करण्याच्या नवनवीन पद्धतींची देवाणघेवाण करत आहेत. या बैठकीमध्ये डिजिटल कल्पना, सर्वसमावेशकता आणि दीर्घकालीन विकास या विषयांवर देखील विशेष सत्र आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रज्जाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या

स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक.

0: निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 8:42 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अहिल्यानगरचे अंतरंग.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत. महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील लाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली ही मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.
1: श्रोतेहो नमस्कार. अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, आपल्या नगरच्या अंतरंगामध्ये जे काही दडलेलं आहे, जे काही कोणी वेगळं करत आहे, अशा लोकांच्या मुलाखती आपण अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात घेत असतो. आज तुमच्या भेटीला असा आपला एक तरुण मित्र आलेला आहे ज्याचं नाव आहे स्वप्नील नाळके. एक वेगळं काम अहिल्यानगरमध्ये ते करतायत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं त्यांचं काम पसरलेलं आहे. काय काम ते करतात ते त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला सगळ्यांना कळणारच आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की नगरमध्ये खूप कलाकार आहेत. हे जे कलाकार आहेत, 70 ते 80 वर्षांपासून यांच्या घरामध्ये एक कला जोपासली जाते आणि ही कला आहे चांदी किंवा सोन्यावरती जे आपण कोरीव काम करतो ते कोरीव काम करण्याची ही कला आहे. आणि आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं की बाहेरून महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून त्यांना या कामासाठी मागणी आहे. तर स्वप्नील नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: मला सगळ्यात पहिल्यांदी असं विचारायचं आहे की 70-80 वर्षांपासून तुमच्याकडे या कामाची परंपरा आहे, तर पहिली जी तुमची पिढी होती त्या पिढीने कशी सुरुवात केली माहिती आहे तुम्हाला?
2: आजोबा सुरुवातीला भांड्याचं काम करायचे.
1: बर.
2: पंजोबा आणि आजोबा असं आमचं गंगापूरला होतं पूर्वी.
1: बर.
2: औरंगाबाद.
1: अच्छा.
2: संभाजीनगर. तर तिथं पूर्वी आमचं भांडे वगैरे बनवायचं आम्ही.
1: बर.
2: तांबट काम आमचं.
1: अच्छा.
2: आमचं तांबट कामापासून आजोबांना असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करावं.
1: अच्छा.
2: त्याप्रमाणे त्यांनी आजोबांनी सुरुवात केली चांदीच्या कामाला.
1: बर.
2: मग आजोबांकडं आमची पूर्ण कुटुंब एकत्र असल्यामुळं सगळेजण होते मदतीला, भाऊ वगैरे. तर आजोबा आणि वडील ज्यावेळेस नगरला आले तर नगरला आम्ही चांदीचं काम करायला लागलो.
1: बर.
2: शहाजी रोडला.
1: अच्छा.
2: तर तिथून सुरुवात झाली चांदीच्या कामाची. आजोबा वडील वडिलांकडेही हाताखाली शिकले आमचे काका वगैरे सगळे आजोबांकडे शिकले.
1: अच्छा.
2: आणि त्यानंतर मग वडिलांनी आणखीन त्यात प्रगती केली, भरपूर काम केलं त्यात.
1: बर बर बर. मग नंतर वडिलांनी मुखवटे आणि हे करायला सुरुवात केली का?
2: हो, वडिलांनी मुखवटे वगैरे वजरलेप करायला सुरुवात केली.
1: तू या व्यवसायामध्ये कधी आलास?
2: मी तसं लहानपणी दुकाने जायचो.
1: बर.
2: वडिलांचं मदतीत करायचं. म्हणजे सातवीत असतानापासून जात होत.
1: बर. सातवीत असतानापासून तुझं हे काम चालू.
2: हो.
1: बर. आणि तेव्हापासून कोरीव काम करता येते तुला?
2: सुरुवातीला कोरीव काम नव्हते येत, पण वडील जसं करायचं ते पाहायचं, ते पाहून पाहून शिकलोय.
1: तुझी स्वतःची अशी काही कलाकृती केली, जी पहिली कलाकृती केली ती कितवीत असताना केलेली आहे?
2: आठवीत असताना.
1: आठवीत असताना. अरे वा. आणि काय होत ते?
2: एक देवीचं टोप केलं होतं पहिल्यांदा
1: आणि त्याच्यावरती कोरीव काम होत.
2: हो, नक्षी काम केलं होतं.
1: हे जे तुम्ही काम करता हे काम कोणकोणत्या धातूंपासून करता?
2: चांदी, पितळ, तांब.
1: अच्छा. हे तीन धातू वापरता. आणि धातूंशिवाय अजून कशाच्या मूर्ती करतात का?

0: धातूंची आता मूर्ती बनवायची असेल तर पूर्वी त्याच्या आधी मॉडेल तयार करावं लागतं मातीचं.
1: अच्छा,
0: मातीचं हे काम करतो.
1: अच्छा, माती मधूनही
0: शाडो मातीची मूर्ती करावी लागते.
1: आता ही जी कामं तुमच्याकडे करायला येतात तर त्या कामाचं रेखाटन पहिले तुम्ही कागदावरती करता का?
0: हो, पहिले ड्रॉइंग तयार करावं लागतं. प्रभाव करायची असेल तर पहिले पूर्वी त्याचं माप घेतल्यानंतर ड्रॉइंग तयार करावं लागतं.
1: अच्छा,
0: त्या ड्रॉइंग नंतर मग त्याचं स्केलिंग निघते.
1: अच्छा,
0: त्यामुळे ते पत्र्यावरती कार्बन करून त्यानंतर काम चालू करावं लागतं.
1: म्हणजे पहिलं काम जे आहे ते पहिले कागदावर करायचं,
0: कागदावर
1: ना पत्र्यावर
0: पत्र्यावरती.
1: बर, पण मग कागदावरती जेव्हा तुम्ही रेखाटन करता तेव्हा ज्यांचं काम आहे त्या व्यक्तीला ते दाखवावं लागतं का?
0: हो, त्यांना दाखवल्यानंतर ते पास झाल्यानंतर पुढे काम करतो.
1: अच्छा, आणि हे जे नक्षी काम आहे हे करण्यासाठी जी हत्यारं लागतात जे काय लागतं ते सगळं तुम्ही कुठून आणता, काय लागतं त्याच्यासाठी?
0: त्यासाठी ते हत्यारं म्हणजे आमचे पूर्वीपासूनच आहे, आमचे आजोबा आणि वडिलांनी तयार केलेले हत्यारं.
1: बरं,
0: ते असे बाहेर मिळत नाही शक्यतो, काही प्रमाणात मिळतात पण ते तयारच करावं लागतात. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला स्वतः बनवावं लागतं.
1: अच्छा, म्हणजे कोरीव काम करण्यासाठी जसा आकार आपल्याला घ्यायचा
0: आहे, जो खिळा आहे तो खिळा तयार करावा लागतो.
1: बरं, त्याला टूल्स म्हणतात.
0: टूल्स म्हणतात.
1: आणि ते टूल तुम्ही मग कुठून मागवता?
0: नाही, ते टूल्स आम्ही इथं म्हणजे स्क्रॅप मधून जे काही बीट असतात किंवा काही हार्ड असतं मेटल त्यापासून आम्ही तयार करतो घडून.
1: आणि सगळ्या या ज्या डिझाईन आहेत या डिझाईन लोक तुम्हाला सांगतात आणि मग करतात का तुम्ही तुमच्या मनाने करता?
0: त्यांना काम काय करायचं ते लोक सांगतात, डिझाईन आम्ही आमच्या पद्धतीने करतो.
1: म्हणजे आता समजा मुकुट करायचा असेल तर ते फक्त तुम्हाला इतक्या किलोचा मुकुट करायचा आहे असं
0: त्यांचं बजेट सांगतात, त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते डिझाईन मध्ये बसवून देतो.
1: अच्छा, श्रोतेव मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणजे अहमदनगरचा विशाल गणपती, त्या विशाल गणपतीवर सध्या तुम्ही जी छत्री बघता आहात त्या छत्रीचं काम यांनी केलेलं आहे. आणि तिथे गेलात तर ते जे कोरीव काम आहे ते कोरीव काम तुम्हाला बघायला मिळेल. दगड, धातू आणि माती यांच्यावरती जे काम करता तुम्ही किंवा कलाकुसर्जी करता तुम्ही, तर ते करण्यासाठी हत्यारं त्यात कुठली वापरता?
0: दगडावरती वापरायला काही ग्राइंडर्स येतात, टूल्स येतात, पेनिमॅटिक टूल्स आहे.
1: बरं,
0: तर ते कोरण्यासाठी ते पण असतात. आणि धातू कामाला म्हणजे ते पण ग्राइंडर्स लागतात पण त्याचे टूल्स वेगळे येतात. मग
1: अच्छा,
0: हा ग्राइंडरनी, ग्राइंडर हे फिनिशिंगसाठी वापरतो आम्ही.
1: बरं,
0: आकार हातानेच द्यावं लागतं.
1: अच्छा, मग तुमचे जे टूल्स असतात त्याने तुम्ही आकार देता ना?
0: हो.
1: अच्छा, मग त्याला फिनिशिंग ग्राइंडरने करतो.
0: फिनिशिंग ग्राइंडरने.
1: बरं, आणि शेवटचा जो हात त्या मूर्तीवरती फिरवायचा असतो तो कशाचा असतो?
0: तो शेवटचा हात कसा असतो, आता पॉलिश कशी करायची त्याच्यावर असतं.
1: अच्छा,
0: म्हणजे तर पॉलिशसाठी त्याचे रिठाच असतो, रिठाचा पॉलिश करतात.
1: रिठ्याचं
0: पाण्याने शॅम्पू सारखं असतं ते.
1: बर,
0: त्याने ब्रशने पॉलिश करावं लागतं.
1: अच्छा,
0: किंवा मग आता मशीन येतात, मशीनने बफिंग करता येते.
1: अच्छा,
0: म्हणजे फुल मिरर फिनिश पाहिजे असेल तर बफिंग करता येते.
1: बर बर बर, असे वेगळे वेगळे प्रकार
0: आहेत. वेगवेगळे प्रकार असतात पॉलिश मध्ये.
1: आपल्या बोलण्यातनं मला असं जाणवलं की आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कामं केलेली आहेत. अहिल्यानगर मध्ये कुठली कामं केलेली आहेत?
0: अहिल्यानगर मध्ये विशाल गणपती आहे, शमी गणपती आहे दिल्ली गेटला, गजानन महाराजांचं
1: धरमपुरी
0: आहे, धरमपुरीचं केलेलं काम.
1: बर,
0: तुळजा भवानी मंदिर आहे पाइपलाईन रोडला.
1: इकडे सगळीकडे काय कोरीव काम, धातूचं
0: प्रभावळ केले, गणपतीचं टोप केलेत, विशाल गणपतीचे दागिने केलेत.
1: एक वीणा तुम्ही केलेली आहे?
0: हो, बनवली.
1: पूर्ण
0: चांदीची.
1: ती कुठे दिलेली आहे?
0: देवगडला दिली.
1: देवगडला?
0: देवगड.
1: बर, आणि ती वीणा म्हणजे तुम्ही स्वतः करून दिलेली?
0: हो.
1: बर बर,
0: पूर्ण शुद्ध चांदीमध्ये केली, त्यात लाकूड नाही वापरलं.
1: हा, संपूर्ण चांदीमध्ये?
0: संपूर्ण चांदीत.
1: बर बर, आणि त्याच्यावरचं कोरीव काम जे आहे?
0: सर्व डिझाईन तयार केले त्याच्यावर.
1: अच्छा, किंवा काही असे साचे असतात का तयार?
0: साचे जसं कामाप्रमाणे नवीन तयार करावं लागतात, म्हणजे प्रत्येक काम हे वेगळं येतं, ते कामाप्रमाणे त्याचं साचा तयार करावं लागतं, मॉडेल तयार करावं लागतं, त्यानंतर मग साचं तयार होतं.
1: म्हणजे काही गोष्ट तयार करायची तर पहिले
0: प्रत्येक गोष्टीला नवीन मॉडेल करावं लागतं.
1: बापरे, आणि मग नंतर तो साचा कुठे वापरता
0: येतो? क्वचितच कधी वापरत येतो, नाही तर मग साईडला ठेवावं लागतं.
1: सारखंच करायचं असं कोणतंच तुमचं काम
0: नाही, प्रत्येक वेळेस नवीन काम.
1: आणि असे काही आता लोकांचे अनुभव आहेत का की तुम्हाला सांगितलंय अमक्या देवीचाच आम्हाला हे घडवून हवाय मुखवटा, तर त्यांना जसं पाहिजे तसाच तुम्ही करताय, पण त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला हा नकोय, असं कधी काही अनुभव आलेला आहे का?
0: असं म्हणजे त्यांना जर आवडलं नाही तर आम्ही पुन्हा तयार करू शकतो, पण असं कधी अनुभव नाही आला.
1: कारण
0: की शक्यतो त्यांचं रेफरन्स घेत असतो आम्ही की तुम्हाला त्यांना काय अपेक्षित आहे.

0: म्हणजे येतानाच ते तुमच्याकडे फोटो घेऊन येतात,
1: फोटो घेऊन येतात किंवा अपेक्षा सांगतात की आम्हाला असं असं पाहिजे.
0: अच्छा, किंवा या देवतेचा करून पाहिजे असं सांगितल्यावरती होते.
1: या देवतेचा असं
0: बर. पंढरपूरला पण तुम्ही आता चांदीचा पाळणा करून दिला.
1: हो, आषाढी एकादशीला मागचे केलं होतं.
0: पण मग त्यावेळेस त्यांनी तुमच्याशी, म्हणजे आता हे पंढरपूरचं उदाहरण आहे म्हणून, तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा केला त्यांनी?
1: नाही तसं कॉन्टॅक्ट नाही, ते दान म्हणून दिलं होतं. नगर भक्त मंडळातर्फे असं दान केलं होतं.
0: नगर भक्त मंडळातर्फे
1: सर्वांनी असं मिळून दिलं होतं.
0: बर बर बर. वज्रलेप म्हणजे तुम्ही काय करता?
1: वज्रलेप म्हणजे जुन्या आपलं जे घरामध्ये शेंदुरी तांदळा किंवा माहूरगडून आणलेला जो बाण असतो त्याला तांदळाच म्हणतात. तो आपण असा आकार नसतो त्याला व्यवस्थित, तर तो शेंदूर लावून गोल होतो किंवा दगडाचा आकार असतो.
0: अच्छा.
1: तर त्याला माहूर सारखं रूप द्यायचं आम्ही काम करतो.
0: बरं.
1: ते दिसायला आपल्याला देवघरात माहूरचं रूप दिसतं अगदी.
0: अच्छा. प्रत्यक्ष तो त्यांनी आणलेला तो गोल दगड असतो.
1: दगड असतो
0: आणि त्या दगडावरती तुमचं कोरीव काम असतं.
1: काही दगड फार काही दोन तीन पिढ्यापासून असतात लोकांकडनं.
0: बरं.
1: तर त्याच्यावर शेंदुराचं आवरण होऊन होऊन खूप मोठा झालेला असतो. तर शेंदूर काढून आतमधल्या तांदळावरती आम्हाला ते लेपन द्यावं लागतं.
0: अच्छा. श्रोते, मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की नगरमध्ये अशा काही मूर्ती आहेत की ज्याच्यावरती खूप शेंदूर लावून आणि ती मूर्ती आता खूप मोठी दिसायला लागलेली होती. तर असे कुठले कुठले आहेत नगरमध्ये अजून?
1: आपलं भिंगारला देशमुख गणपती, दिल्ली गेटला शमी गणपती.
0: शमी गणपतीचं
1: शमी गणपती जाय केलंय.
0: बर.
1: आता मध्ये कपिलेश्वर महादेव मंदिरात नगरमध्ये माळेवाड्यामध्येच.
0: बर.
1: तर तिथंही वज्रलेप केला आपण.
0: बर.
1: कपिलेश्वर महादेव मंदिर, सिद्धीबागेतले महादेव मंदिर
0: आहे,
1: तिथंही वज्रलेप केला. त्याला आता 10 वर्ष होऊन गेले.
0: बर.
1: पाण्यातच असते कायम.
0: आणि वज्रलेप म्हणजे ती आतली मूळ मूर्ती आहे ती आपल्याला दिसते ना ते काढल्या?
1: हो, शेंदूर काढल्यावर आतली मूळ मूर्ती दिसते.
0: अच्छा. पण मग त्याला नंतर परत कोरीव काम करावं लागतं का?
1: नाही, पुन्हा त्याच्यावरती वज्रलेप द्यावा लागतो. तो लेप देऊन त्यांना पुन्हा आकार द्यावा लागतो गणपती सारखा.
0: बरं. पण मग कशाचा असतो तो लेप? म्हणजे
1: वज्रलेप तो आम्ही बनवत असतो, स्वतः तयार करतो आम्ही.
0: बरं. काय असतं म्हणजे?
1: लाखेपासून बनवतो आम्ही.
0: लाखेपासून असतो म्हणजे लाख त्याच्यामध्ये बसवायची असते?
1: नाही, त्याला तयार करावं लागतं. तसं ते
0: तयार करून त्या मूर्तीवरती बसवावा लागतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही मग पूर्वीचा फोटो वापरता किंवा काय?
1: त्यांचे काय अपेक्षा असेल, पूर्वीचं सारखेच करायचं असेल तर मग त्याचा साचा काढून घ्यावा लागतो पहिला, तो पाहण्यासाठी फोटो काढून घ्यावा लागतात.
0: अच्छा.
1: त्या पद्धतीने करावं लागतं, नाही तर मग नवीन रूप द्यायचं असेल तर मग आमच्या पद्धतीने आम्ही बनवतो.
0: बोलताना मला तुमच्याशी असं जाणवलं की बलुतेदारी पद्धत जी होती आपल्याकडे, लोहार सुतार, तुमच्या जे काम आहे तुमचं त्याच्यामध्ये जशी काही ही सगळी कामं येतात का?
1: हो.
0: कारण की तुम्हाला हत्यार पण स्वतःच तयार करावं लागतं.
1: स्वतः तयार करावं लागतं.
0: सगळीच जी कला आहे तुम्ही एकटे स्वतः करतात, ह्या कामासाठी तुम्हाला आतापर्यंत काही पुरस्कार मिळालेत का?
1: सत्कार खूप झालेत आमचे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आम्ही मोठ्या संस्थांचं काम करतो त्या काम झाल्यानंतर त्यांनी फार म्हणजे सत्कार करतात. त्यांना त्यांचं समाधान झाल्याबद्दल त्यांनी सत्कार करतात.
0: बरोबर आहे. जी तुम्ही घडवता आहात मूर्ती म्हणा किंवा आतापर्यंत अशी काय काय कामं केली मूर्ती घडवण्याबरोबरच?
1: आता मुख्यतः आमचं चांदीचंच काम आहे.
0: हा. पण चांदीमध्ये काय म्हणजे प्रभावळ असेल?
1: हो, प्रभावळ मूर्ती
0: मागची जी असते त्याला
1: मागची देवाच्या माग आहे ती प्रभावळ.
0: हा हा. आणि अजून छत्री?
1: छत्री, प्रभावळ, टोप, मूर्ती.
0: टोप बरेच असतात ना वेगळे वेगळे?
1: सर्व मंदिराचेच काम आमचे.
0: अच्छा. बरं. आणि बाकी इतर असं कोणी काही घेऊन आलंय का तुमच्याकडे की हे एक वेगळं काम आम्हाला कोरीव करून पाहिजे? नेवाशाला जे काम केलं तुम्ही ते त्या दरवाजावर केलं, दिंडी दरवाजा.
1: मोहिनीराज मंदिराचं काम? मोहिनीराज
0: मंदिरात. हा, मोहिनीराज मंदिरात
1: तो सागवानी दरवाजा तयार केला आणि त्यावरती पितळी आवरण चढवलं.
0: सागवानी दरवाजा तो होताच,
1: नवीन केला. पहिला खराब झाला होता, जीर्ण झाला होता.
0: बरं.
1: हा, तर सुतार आहे? सुतार आहे.
0: हो का?
1: हा.
0: अच्छा. मग तुम्ही ते संपूर्णच काम करून?
1: हो.
0: त्याच्यावरती काय चांदी आणि काय वापरलेले?
1: पितळ वापरले पूर्ण.
0: पितळ आणि चांदी का? पितळाचे?
1: पितळाचे पूर्ण, पितळी दरवाजे.
0: अच्छा. देवगडला जे तुम्ही काम केलंय, आतापर्यंत बरंच काम देवगडला झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगता येईल?
1: देवगडला तर आमचे वडिलांपासून काम चालू आहे, आजोबांपासून काम चालू आहे.
0: बरं.
1: मोठे बाबा होते किसनगिरी बाबा, त्यावेळेस आजोबा काम करायचे.
0: बरं.
1: आणि वडिलांचंही सारखं येणं जाणं होतं, त्यामुळं तिथलंही काम खूप केलं आम्ही.
0: अच्छा.
1: आणि आता बाबाजींमुळे आम्ही, आमचे गुरुच आहे बाबाजी, वडिलांचे गुरु आहे.
0: बर बर.
1: त्यामुळं आम्ही तिथं कायम जात असतो देवगडला.
0: म्हणजे तिथली जी सगळी कामं आहेत
1: तिथं सेवा आमची करत असतो आम्ही.
0: पण मग तिथेही मागचा जो प्रभावळ आता जसं म्हणतो,

0: प्रभावळी बरोबर अजून काय काय काम केलंय?
1: आता सुरुवातीला म्हणजे प्रभावळ वगैरे केली होती चांदीची, मग टोप केला होता एक, देवाचा टोपही केला सोन्याचा, बाकीचे काही दागिने करण्याचा योग आला.
0: अच्छा, दागिने तुम्ही घडवता?
1: हो, दागिने
0: म्हणजे फक्त मंदिराचे काम तुम्ही करता, सोनार काम पण तुम्ही करता आहात त्याच्याबरोबर?
1: सोनार काम म्हणजे आमचं इतकं नाजूक काम नसतं, पण जे देवाचे काम आहे ते मंदिराच्या हिशोबाने.
0: अच्छा, जसं समोरच्याला पाहिजे त्या पद्धतीचं काम तुम्ही करून देता आहात. अच्छा, म्हणजे तुम्ही सुरुवात जी केली ती टोपापासून केली.
1: हो.
0: आणि आता आतापर्यंत तुम्ही पंढरपूरच्या पाळण्यापर्यंत आलेले आहात.
1: देवगडलाही पाळणा तयार केलाय चांदीचा, दत्त जन्माचा.
0: हो का? तो किती किलोचा आहे?
1: तो 30 किलोचा आहे.
0: बर. आणि पंढरपूरचा जो केला तो?
1: तो 35 किलो.
0: बर, 35 किलो चांदीचा तो पाळणा आहे. श्रोते, सुबकता कशाला म्हणतात हे तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण हे जे कोरीव काम आहे ही आपल्याला नगरमध्ये मिळालेली एक देण आहे असं म्हटलं तरी चालेल, की जे कलाकार आपल्याकडे आहेत पण आपल्याला अजून माहिती नाहीयेत. महालक्ष्म्यांना खूप जण हल्ली गोल्ड कोटिंग करून घेतात, किंवा चांदीचंही असतं का कोटिंग?
1: नाही, चांदीचं पूर्ण चांदीचं बनवत नाही.
0: जे पितळ्याचे जे मुखवटे असतात त्याला ते गोल्ड कोटिंग करतात.
1: ते दरवर्षी जसं काळे पडतात मुखवटे, तर ते काळे पडू नये किंवा दरवर्षी पॉलिशला दिल्यावर झीज होती त्याची, ती होऊ नये म्हणून आपण कोटिंग करतो.
0: अच्छा, आणि मग हे कोटिंग किती वर्ष राहतं?
1: 15-20 वर्ष राहतं.
0: बर, 15-20 वर्षांनी परत करावं लागतं.
1: हा, अजून तरी मला परत आले नाही कोणी करायला, कारण की मीच 15 वर्ष आले करतोय काम ते.
0: अच्छा, पण मग असं एकदा कोटिंग करून घेतलं की त्याची काळजी काय घेतली पाहिजे?
1: काळजी म्हणजे त्याला काही मेंटेनन्सच नाही, काही कासायचं वगैरे काही नाही.
0: अच्छा.
1: हा, बाकी काय,
0: पण रोज आपण देवामध्ये ते ठेवू शकतो?
1: हो, ठेवू शकतो, काहीच होणार नाही.
0: बर, आणि महालक्ष्म्या जेव्हा असतात त्यावेळेसही तुम्ही मुखवटे रंगवायचे?
1: हो, रंगवायचं.
0: तर ते काम कशाने व्हायचं? म्हणजे ते
1: ब्रासो असायचं पूर्वी,
0: ब्रासो
1: पॉलिश करायला.
0: आता नाही करत का?
1: आता आम्ही कोटिंग करून देतो, त्यामुळे ते काही प्रश्नच येत नाही.
0: आणि ते कामही मागे पडलं तसं ना?
1: हा, आता एकदा केलं की पुन्हा कोणाला करायची गरज नाही पडत.
0: बरोबर.
1: आता दरवर्षी पॉलिशला टाकायचं म्हणलं तर महालक्ष्मीची झीज होती बफिंग मध्ये.
0: अच्छा,
1: त्यामुळे आता हे एकदा जर करून घेतलं तर परत खराब होत नाही.
0: म्हणजे ब्रासोने आपण जे प्रत्येक वेळी मुखवटे घासतो
1: त्याची गरज
0: नाही, वर्षी घासायला नको. बर बर बर. ही जी कामं तुम्ही करता, तर तुम्हाला स्वतःचे म्हणून असे काही वेगळे अनुभव आलेत का?
1: आता देवी भोयरे येथील अंबिका देवीची मूर्ती तयार केली पितळी, तर ती देवीची मूर्ती करताना असा अनुभव आला, म्हणजे असं सगळी मूर्ती उभी झाल्यावर आम्हाला असं दुकान रात्री आवर्तन घरी वर जाताना असं वाटलं की देवी खरंच बसली काय असं वाटत भास होत होता. इतकं आमच्या मनापासून काम झालं ते.
0: हुबेहूब देवी तिथे उतरली. बर बर. आता नुकतंच केलेलं ते काम आहे?
1: हो, नुकतंच केलंय.
0: बर. आणि पालख्या म्हणा किंवा पाळणे म्हणा, अशी काही तुम्ही चांदीची काम केलीत?
1: वडिलांनी शनी शिंगणापूरची पालखी केली पूर्वी चांदीची, पूर्ण चांदीमध्ये मोठा देवीची पालखी केली चांदीची. मोठा देवीचं पूर्वीचं जे काम होतं, जुनं मंदिर होतं, त्यावेळेस सर्व जे काय काम होतं चांदीचं ते वडिलांनी केलेलं.
0: स्वप्नीलजी, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आणि इतकी छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
2: श्रोतहो, अहिल्यानगरचे अंतरंग कार्यक्रमात महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

अहिल्यानगरचे अंतरंग कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15. श्रोतो, आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चलो इश्क लढाए चित्रपटातलं समीर यांचं गीत. हिमेश रेशमिया यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते जतीन ललित.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर हम किसी से कम नहीं चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात। राहुलदेव बर्मन यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

हा स्वर आपण ऐकलात मोहम्मद रफी यांचा हम किसी से कम नाही चित्रपटातल्या गीतासाठी. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार होते राहुल देव बर्मन. कार्यक्रमात शेवटी साजन चले ससुराल चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकूयात. गायला हे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार नदीम श्रवण.

0: कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं साजन चले ससुराल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, संगीतकार होते नदीम श्रवण. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
0: श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन. जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर यांच्या शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मोफत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. बालवर्ग

0: ते इयत्ता 10वीपर्यंत कर्णबधिर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश देण्यात येतो. तरी अधिक माहितीसाठी 0241-24-70-397 किंवा भ्रमणध्वनी 93-25-10-19-94 यावर संपर्क साधावा. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
2: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
3: atmamalikonline.com.
4: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
5: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: जरूर ऐका फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार आज रात्री 9:00. सूत्रसंचालन आणि निवेदन अंजली बडवे यांचं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सकाळचे 9:30 आहेत. 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

श्रोतो हो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100° एकमेगाहर्ट्स FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे धूम 2 चित्रपटातलं समीर यांचं, प्रीतम यांच्या संगीत नियोजनात स्वर सुनिधी चौहान यांचा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम टाउन, एडमिशन ओपन।
1: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जानम समझा करो चित्रपटातलं मजरूहल सुलतानपुरी यांचं गीत, अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात स्वर जसपिंदर नरुला यांचा।

0: जसपिंदर नरुला यांनी गायलेलं जानम समझा करो चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार होते अनु मलिक.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार

अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं जुदाई चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात क्योंकि चित्रपटातलं गीत समीर यांचं, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं आणि चित्रपट होता क्योंकि.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.

अभिजीत भट्टाचार्य, साधना सरगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मासूम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. श्रोतहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकूयात. जुनं ते सोनं चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं दत्ता डावजेकर यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं जुनं ते सोनं चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गती माडगुळकर यांचं, संगीतकार होते दत्ता डावजेकर. कार्यक्रमात आता ऐकूयात हम दिल दे चुके सनम चित्रपटातलं महबूब यांचं गीत. स्वर आहे कविता कृष्णमूर्ती आणि उस्ताद सुलतान खान यांचा, संगीतकार इस्माईल दरबार.

उस्ताद सुलतान खान आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हम दिल दे चुके सनम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मेहबूब यांचं, संगीतकार होते इस्माईल दरबार. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संशय कल्लोळ या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद, स्वर वसंतराव देशपांडे यांचा.

संशय कल्लोळ नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आपण ऐकलं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत नटरंग चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. अजय अतुल यांच्या संगीत नियोजनाचवर अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांचा

अजय अतुल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नटरंग चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं, संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात यानंतर हे पॉप गीत समीर यांचं, फाल्गुनी पाठक यांच्या स्वरात, संगीत ललित यांचं.

फाल्गुनी पाठक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ललित यांचं. कार्यक्रमात शेवटी साहिब बीवी और गुलाम चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूयात. हेमंत कुमार यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं साहिब बीवी और गुलाम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शकील बदायुनी यांचं, संगीतकार होते हेमंत कुमार. श्रोतहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूयात. पवना काठचा धोंडी चित्रपटातल्या या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट पवना काठचा धोंडी.

सानी चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं लता मंगेशकर यांनी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहित्यांची मंजुळा चित्रपटातलं जगदीश खेपूडकर यांचं गीत. आनंद घन यांच्या संगीत नियोजनात स्वर लता मंगेशकर यांचाच.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार होते सुहासचंद्र कुलकर्णी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकूयात आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला गीत आहे अश्विनी शेंडे यांचं, बेला शेंडे यांच्या स्वरात, संगीतकार निलेश मोहरीर.

साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं अशोकजी परांजपे यांचं. संगीतकार होते अशोक पत्की. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे देवकी पंडित यांचा पल्लवी देशपांडे यांच्या गीतासाठी. संगीतकार नरेंद्र देशपांडे.

देवकी पंडित यांनी गायलेलं पल्लवी देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. श्रोतहो, या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

ही एक आठवण आजच्या सायंकालीन प्रसारण सभेतल्या कार्यक्रमांची. आज संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भजनं. 7:30 किसान वाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय माती परीक्षणाचं महत्व आणि जमिनीचं आरोग्य. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, जिल्हा मृद सर्वेक्षण अहिल्यानगरच्या मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 होईल अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार. सूत्रसंचालन आणि निवेदन अंजली बडवे यांचं.

शंभरंश 1 मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकलेत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, आजची प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. प्रसारणात मी वर्षा वांगर आपला निरोप घेते. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: QR कोड स्कॅन करा 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा दिवस वसूल झाला.
1: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची

0: आहे वाट. चला तर ऐकूया.
1: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
0: नमस्कार.
1: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्रीताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
2: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
1: हो,
2: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
1: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
2: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते, आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
1: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
2: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत, पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
2: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच

0: पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचाची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे. तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे. तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते. ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे. आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टीने सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात. आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते, तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी 2-3 गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहेत,

0: ते करतच नाहीये तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं सकारात्मक होणं ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत
1: अच्छा जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना
0: वाढतो नक्कीच वाढतो कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधून येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो
1: हो
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो कारण काय तिचा आत्मविश्वास कमी झालाय कदाचित मुलं तिला म्हणते तुला काय समजतं तू कुठे बाहेर जाते का तू अभ्यास केलाय का तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही ती भावना आहे ते कर्तव्य आहे ते तर आई करतच असते ना शिक्षित असो का अशिक्षित असो पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं मुलांच्या मनासारखं करायचं टीचरच्या मनासारखं करायचं असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागव का नको रागवू किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे
1: मैत्रिणींनो आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन तर जयश्री ताई आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील मग त्याचं वागणूक जे असेल आहे मग त्याचे बुद्धिमत्ता जे असेल आहे किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो मग ते शाळेत असो घरी असो का मित्रांमध्ये असो तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो
1: बरं आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये तर त्याविषयी काय सांगाल
0: हो जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का म्हणजे महिला कुठे वापरतात आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला

0: जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती. पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःच सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं, किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही या त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो, म्हणजे स्वतःच आकलन करतो, तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे, बो तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे, की बा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि

0: आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
1: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बुवा आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोटे छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
0: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळे जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेससुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
0: आत्मविश्वास आणि समाधान यांच्या विषयी काय सांगाल?
1: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
0: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळ यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासून जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
2: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय? तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं? तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे.
2: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
2: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासून

0: तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आई बाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं, तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैसावर पैसा बनत जाईल आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे, 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा, म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात, एक तर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाचे.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: तर असे अचानक
0: जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या

0: आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली, तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला. म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घ काळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FD RD मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये

0: आहे किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या,
1: म्हणून हे एवढं लोकप्रिय. बरोबर, अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात. म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली, एखाद्या कंपनीबद्दल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली, तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर

0: मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी. तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली, एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट, कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं. पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
0: घरात येणारा पैसाही वेगवेगळा
1: असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे कांचन. ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉब मध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंट कडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफ साठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता, जो
0: पेन्शनच्या रूपात सुरूच राहायचा
1: जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल, म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणं ही तेवढंच महत्वाचं.
0: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंत घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार.
0: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
1: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्ये

0: इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल, म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल, तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल. आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल, तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20-30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही, किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं हीही तेवढीच आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि मग नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये तुम्ही जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा. कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण

0: डॉक्टरकडे जातो तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की इज ऑफ ऍक्सेस इज नॉट द इज ऑफ सक्सेस.
1: हा,
0: म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता.
1: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातले हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: दुपारचा 1:30 वाजत आहे. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्त्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्यसेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्त्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे ॲग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौल देसे यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

0: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27

नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आयपीएल स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळं आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेम तर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4% ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया

गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक ST बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला.
हवामान विभागानं अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता तर ठाणे नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर बीड

0: जैसा कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर। लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने।
1: नमस्कार, मी विजया सहजराव, ऐकूयात काही ठळक घडामोडी। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते। देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली। माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली। काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेस

0: अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या संध्याकाळच्या प्रसारण सभेत मी संजय वैरागर स्वागत करतो. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आजच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि चंदनदास यांनी गायलेली बशीर बद्र यांची गझल, संगीतबद्ध केली आहे ललित सेन यांनी.

0: ललित सेन यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल होती बशीर बद्रे यांची, गायली होती अनुराधा पडवाल आणि चंदनदास यांनी. मिक्स मसाला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते उत्तम सिंग. तर चित्रपट होता दिल तो पागल है.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेसच विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
7: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
0: यानंतर ठीक 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडर वरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं.

गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजन, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलक होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवेळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगले. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगले, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय? तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्याच शाळा जागांमध्ये, खूप सारे एरियाज मध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
2: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टर मध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
2: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं

0: स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर IT सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण IT मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत, कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट

0: वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत, तर त्यांनी कुठेतरी C-DAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असली तर स्टुडंट मध्ये किंवा IT ग्रॅज्युएट स्टुडंट मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम. IT मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा IT सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएट साठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरच गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक खाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: आता आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. तर पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सेक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू द कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केला, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे
1: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं CDAC आहे. CDAC इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्ड वर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
1: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो. तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडी कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
0: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
1: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT ची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
0: नक्कीच मॅम. तुम्ही फार महत्वाची

0: आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना, एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आय टी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लाखाची गोष्ट. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं, स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता लाखाची गोष्ट.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोलकरीन या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळराम यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत देसाई.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पी सावळराम यांचं. सर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. तर चित्रपट होता मोलकरीन. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. निवेदन अर्थात शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मराठा तितुका मेळवावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद घन.

0: आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं, सूर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता मराठा तितुका मिळवावा. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत. संगीत आहे मनोज शैलेंद्र यांचं, तर चित्रपट सूर्योदय एक नवी पहाट.

सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातलं मनोज शैलेंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं इलाही जमादार यांचं, स्वर होता साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांचा. कार्यक्रमात यानंतर गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबडकर यांचं गीत. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे.

विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं जगदीश खेपडकर यांचं, स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता गोंधळात गोंधळ। कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया अनुराधा पौडवाल, पुष्पा पागधरे आणि सकरेंनी गायलेलं माहेरची माणसं या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत। संगीतकार आहेत सुधीर फडके।

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं स्वर होतं, अनुराधा पौडवाल, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांचा, तर चित्रपट होता माहेरची माणसं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट atmamalikonline.com.
0: आता ऐकूया काही निवेदन. सुरुवातीचं निवेदन आहे विचार भारती.

0: अहिल्यानगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 16व्या गम मुळे स्मृती व्याख्यानमालेचे दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. वेळ सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. ठिकाण माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर. व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: आणखी एक निवेदन. श्रोतेहो, जानकीबाई आपटे मुक बधिर विद्यालय टिळक रोड अहिल्यानगर यांचे शैक्षणिक सत्र 2026-27 मोफत शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. इयत्ता बालवर्ग ते 10वीपर्यंत कर्णबधिर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक प्रवेश देण्यात येतो. तरी अधिक माहितीसाठी 0241-247-0397 किंवा भ्रमणध्वनी 93-25-10-19-94 या वर संपर्क साधावा. निवेदन संपलं. आणखी एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळी. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे संजय वैरागर. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 लोकसंगीताचा कार्यक्रम. यात आज आपण ऐकणार आहोत चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भजनं. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यात आज कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. सहभागी तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, अहिल्यानगर इथल्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 8:15 अहिल्यानगरचे अंतरंग हा पुनःप्रसारित कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. यात आज महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे अंजली बडवे यांचं. आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आहे शुक्रवार अर्थात 22 मे 2026. उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51 आणि 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष 6:25 6:30 समाजसुधारक राजाराम मोहन रॉय जयंतीनिमित्त चिंतन लेखक शिवाजी काळे कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35 6:40 कृषी वाणी या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAO या संस्थेने ॲग्रिकोला मेडल या पुरस्काराने सन्मानित केले त्याविषयी वार्ता. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 7:45 बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते आहेत मुख्यस्थित मुद्द्यावर. सहा वाजून 50 मिनिटांनी त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 7:00 सुविचार प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली 7:45 सुगम संगीत ऐकू शकाल 7:50 8:20 रात्री 8:35 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. लोकजागर हा कार्यक्रम 8:40 रात्री 8:15 यात आज बेस्ट फाउंडेशन पाथर्डी इथल्या सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी भाऊसाहेब गोरे आणि महादेव कौसे यांच्याशी महेश्वरी मिसाळ यांनी साधलेला संवाद. 9:00 रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10:00 आणि 2:00 ते 5:00. दरम्यान 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे अंजली बडवे यांचं. हिंदी चित्रपट संगीत 11:00 ते 11:15 आपली गाणी NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28 वनिता मंडळ 12:00 मुंबई केंद्रावरून. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रीसाठी कार्यक्रम युववाणी उद्यात स्पॉटलाईट सूत्रसंचलन केलंय प्राची वाडेकर हिनं तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम भटुळे. हिंदी चित्रपट संगीत 6:00 ऐकू शकाल काही गजल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. आमचं शेत आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम 7:30 उद्यात सुरुवातीला जनावरातील जंतबाधा समस्या आणि उपाय याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांची मुलाखत आणि त्यानंतर मातीची काळजी आणि संगोपन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले मृदविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शैलेश आचार्य यांची मुलाखत. सादरकर्ते आहेत सुदाम भटुळे. रात्री 9:00 सुहाना सफर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं. उद्याचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर. उत्तमचं लगीन हे लोकनाट्य रात्री 9:30 सादरकर्ते आहेत गोपाळराव सूर्यवंशी आणि सहकारी आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित केले जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी

0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भजनं.

चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भजनं आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता लोकसंगीताचा. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 1:07 ऐकूयात प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक

0: दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्रॉऑर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग अँड मॅरिटाईम कॉपरेशन कॅन बिकम अ डिफायनिंग पिलर ऑफ दिस पार्टनरशिप. सायप्रस is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं

केला आहे आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती नंतर गेले दोन दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 मृत्यू झाला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला पहाटे 4:45 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली हवामान गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहेत

0: ते फारसे काही चेंज झालेले नाही आहेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
0: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा, आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो, किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
0: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात, परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय, आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय. त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल, किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंत त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एल आर एस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले, परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर. ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात

0: बदल नाहीये. हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ती नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्यांची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात. त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बरेच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट शी काही संबंध नाही आहे.
1: सर आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेट साठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं. तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त 4 जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या 4 मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. अशाच ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनी जर बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असा दृष्टीने?
0: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत त्याच्यामध्ये. हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार, जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा
1: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
3: 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 31 वैशाख 1948 अर्थात 21 मे 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, अहिल्यानगर इथल्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव कांबळे. तज्ज्ञांसमवेत सहभागी झाले आहेत संतोष महते, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया तर फोन इन कार्यक्रम कृषी अदालत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे सर, अहिल्यानगरच्या

0: जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि रायतळी तालुका पारनेरले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये आपले प्रश्न जे आहेत ते आपण ते प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत 02141 242 3471 आणि 242 36 72. तर तुमचे नक्कीच फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. कांबळे सर, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की शेतकरी बांधवांची जी काही जागृती होते आहे ती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये होते. म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये सेंद्रिय शेती, जैविक शेती होती, नंतर रासायनिक शेती झाली, आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे शेतकरी बांधव वळत आहेत. तशाच पद्धतीने काही गोष्टींची जाणीव होते आणि त्यानंतर शेतकरी बांधव तिकडे वळायला लागतात. तशाच पद्धतीनं माती परीक्षणाचं जे काही महत्त्व आहे ते तुम्ही कसं सांगू शकाल आणि आपले शेतकरी बांधव आता कसे वळायला लागलेत त्याकडं?
1: शेतकरी बंधू, आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आपण पहिली सेंद्रिय शेती करत होतो, सेंद्रिय नंतर आपण रासायनिक शेती म्हणजे खतं वापरत होतो, बरोबर, आणि परत आता आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला लागलो. ह्याचं कारणच ते आहे की आपल्या जमिनीचं आरोग्य जे आपण बदलत चाललेलं आहे आणि ते जमिनीचं आरोग्य कोणत्या प्रकारचं आहे त्यामध्ये काय आहे त्यासाठी आपल्याला पहिला जो बेसिक आहे, मूलभूत जो प्रश्न आहे तो मातीचं परीक्षण करणे. म्हणजेच काय करतो आपण, तर जमिनीची सुपीकता ही तपासतो. तर त्यामध्ये जमिनीची सुपीकता म्हणजे काय, तर त्यामध्ये महत्वाचे 3 गुणधर्म आहेत. अच्छा, जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म, हे तपासणी करणे गरजेचं आहे.
0: आपण याविषयी बोलत राहूच, एक फोन कॉल घेऊयात. हॅलो
2: हॅलो, नमस्कार सर.
0: कृषी अदालत कार्यक्रम बोला.
2: हा साहेब, वासुदेव बोलतो, जांभडे.
0: बोला.
2: मला एक असा एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला संत्र लावायचे आणि जमिनी ना चुनखडक जास्त आहे, त्याच्यावर जमू शकतं का?
0: कांबळे साहेब आपल्या प्रश्नाचं उत्तर.
1: शेतकरी बंधू नमस्कार, आपला प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. तर संत्रा पिकासाठी आपल्याला माती परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण माती परीक्षण हा आपला मूलभूत घटक आहे. माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, म्हणजे आपण ज्याला चुनखडी म्हणतो, तर जे 5% जास्त असेल त्याला आपण मध्यम, 5 ते 10% पर्यंत असेल तर त्याला मध्यम चुनखडीयुक्त जमीन म्हणतो. आणि 10% जसजसं वाढेल त्याची तीव्रता ही वाढत जाते. चुनखडी वाढली की जे उपलब्ध अन्नद्रव्य असतात, उपलब्ध अन्नद्रव्य त्यामध्ये आपण म्हणतो की पिकाला काय लागतं, तर 16 अन्नद्रव्य लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने जे म्हणलं की नत्रस, पुरत, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते 6 मूलद्रव्य आहेत, ते सुद्धा पिकाला लागतात. परंतु ज्यावेळी तुमची चुनखडी वाढते त्यावेळी हे अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध होत नाहीत. मग ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर माती परीक्षण करावं लागेल. तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे ते पाहावं लागेल. आणि जर जमिनीमध्ये खरोखर तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्यासाठी आपल्याला जे उपाययोजना म्हणतो ते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जे चुनखडीचं उपाययोजना करायची आहे त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय पदार्थाचा जास्त वापर करावा लागतो. आणि सेंद्रिय पदार्थ म्हणलं तर ते सेंद्रिय पदार्थ काय करतात, तर त्याची ज्या जमिनीमध्ये चुनखडी असते त्या चुनखडीचं विघटन होतं आणि त्यामध्ये त्याची तीव्रता कमी होते आणि मग हळूहळू आपल्या पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता होते. आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे, जिथं जिथं समजा तुमचे जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, दुसरे
0: कृषी विभाग आहेत,
1: कृषी विभाग, परत कृषी विज्ञान केंद्र आहेत, काही आता प्रायव्हेट लॅब सुद्धा प्रयोगशाळा आहेत. तुम्हाला तुमच्या जवळ जी कोणती प्रयोगशाळा असेल तिथं आपण तपासणी करू शकता आणि त्यानंतर त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता.
0: धन्यवाद जोमाडे साहेब कार्यक्रमात सहभागी झालात. सर, आपण गुणधर्माविषयी बोलू.
1: हा, आपल्याला गुणधर्म म्हणलं तर हे 3 गुणधर्म महत्वाचे आहेत, म्हणजे जैविक, भौतिक आणि रासायनिक. ते एकमेकाशी अवलंबून असतात,
0: बरोबर.
1: जर हे घटक जर योग्य प्रमाणात राहिले तर आपल्याला जे आपल्या आता आपण सांगितलं की 16 किंवा 17 जी मूलद्रव्य लागतात ते पिकाला उपलब्ध होतात. त्यामध्ये जर हे पिकाला उपलब्ध झाले तर आपल्या जमिनीत ते पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध.

0: होतात. आणि माती परीक्षण जर केलं तर आपल्या जमिनीमध्ये काय आहे, म्हणजे किती अन्नद्रव्य आहेत आणि आपल्याला किती द्यावं लागणार आहे हे समजतं. आताच आपण म्हणतो की आपल्याला रासायनिक खते किती द्यायची आहेत, जो रासायनिक खतावर जो आपला खर्च वाढत आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला माती परीक्षण करावं लागेल. आजची परिस्थिती आहे की भारत सरकार सुद्धा म्हणतंय, महाराष्ट्र सरकार सुद्धा म्हणतंय, तुम्ही रासायनिक खताचा कमीत कमी वापर करा. आणि जर कमीत कमी वापर करायचा असेल तर आपल्याला जे दुसरे दोन घटक आहेत, रासायनिक न रासायनिक गुणधर्माचा न विचार करता भौतिक आणि जैविक गुणधर्माचा वापर करणं गरजेचं.
1: आपले शेतकरी बांधव या बाबतीत जागरूक होताना आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत तागड मॅडम आहेत. मॅडम, कशा पद्धतीनं आता माती परीक्षणाच्या महत्वाच्या जागरूकता आपल्या शेतकरी बांधवांमध्ये वाढते? तुम्ही एक मृद चाचणी अधिकारी म्हणून काम करता, तर कशा पद्धतीचा अनुभव तुमचा आहे?
2: निश्चितच आता तरुण शेतकरी जास्त काम करत आहेत शेतीमध्ये, तर ते जास्त जागरूक आहेत माती परीक्षणाबाबत. आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की माझ्या मातीमध्ये कोणते घटक जास्त आहेत, कोणते कमी आहेत, त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी त्यांना ते सोपं जातं. खतांचा वापर संतुलित करण्यासाठी, रासायनिक खतांचा वापर कमी झाला तर त्यांचा शेतीवरचा खर्चसुद्धा कमी होतो.
1: बरोबर बरोबर. रासायनिक खतांच्या बाबतीत अशी एक शिफारस नेहमी म्हणजे केली जाते की रासायनिक खतांची शिफारस बऱ्यापैकी जर का आपण प्रयोगशाळांच्या बाबतीत विचार केला तर ती कमी असते, पण आपले शेतकरी बांधव रासायनिक खतांची मात्रा जास्त टाकत असतात आणि ज्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खतांची मात्रा टाकली पाहिजे ती कमी टाकत असतात, तर त्या बाबतीत कशा पद्धतीची काही जागरूकता होते का?
2: निश्चितच आम्ही प्रयोगशाळेमध्ये जे नमुने तपासणीसाठी येतात तेव्हा त्यांना सांगतो रासायनिक खतांचा वापर करून जैविक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करावा, आणि याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झालेला दिसून येतो.
1: नक्कीच मॅडम. आपण आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहे रायतळे या ठिकाणचे अर्जुन साबळे. साबळे साहेब, तुम्ही कधीपासून शेतीला सुरुवात केली, तुमच्या शेतीमध्ये काय उत्पादनं तुम्ही घेता आणि माती परीक्षणाच्या बाबतीत कधी जागरूकता झाली तुमच्यामध्ये?
3: नमस्कार. माझं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी BSc कृषी पदवीधर झाल्यानंतर, BSc ॲग्री झाल्यानंतर मी माती परीक्षणाचं महत्त्व, ज्यावेळेस शेतीचा आपला उत्पन्नाचा खर्च जास्त जायचा आणि उत्पादन कमी व्हायचं, तर याची कारणं शोधली. तर त्या कारणं शोधल्यानंतर असं जाणून आलं की आपल्या मातीमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि काही अन्नद्रव्य जास्त आहे. तर याचा अभ्यास केला असता माती परीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढीचं हे म्हणजे मूळ कारण आहे हे समजल्यानंतर मग माती परीक्षण माती परीक्षणाचं महत्त्व कळतं.
1: बरोबर बरोबर. आणि मग त्यानुसार माती परीक्षणाची सुरुवात झाली आणि मग माती परीक्षणाच्या माध्यमातून खताचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्न वाढलं. नक्कीच. सर, आता आपला विषय चाललाच होता तर कुठली अन्नद्रव्य आहेत आणि त्यांचं काय महत्व आहे याविषयी काय सांगू शकाल आपल्या शेतकरी बंधू भगिनींना?
0: शेतकरी बंधून जी पिकाला जी आवश्यक जे आहे, जी 17 मूलद्रव्य लागतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे त्यामध्ये प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, यामध्ये सुद्धा 3 भाग आहेत. ज्याला प्रमुख अन्नद्रव्य म्हणतो त्यामध्ये जे नत्रस, पूरद आणि पालस, आणि दुसरं दुय्यम अन्नद्रव्य आहे त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक, आणि जो तिसरा भाग आहे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण म्हणतो त्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, कॉपर आहे, तांबे आहे, मंगल आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डियम आहे, आणि त्याबरोबर क्लोरीन सुद्धा काही प्रमाणात त्याची आवश्यकता लागते. म्हणजे हे एकूण जे अन्नद्रव्य आहेत आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे माती परीक्षण केल्यानंतर समजतं, परंतु त्यांचं कार्यसुद्धा त्यांच्या नावाप्रमाणेच आहे. प्रमुख अन्नद्रव्य म्हणले की याचे प्रमुख काम असतं.
1: बरोबर.
0: आता नत्र म्हणलं तर नत्र हा प्रमुख घटक आहे. जर आपण युरियाची एखादी बॅग दिली, युरियाच्या माध्यमातून आपण नत्र देतो.
1: बरोबर.
0: आणि नत्र दिल्यानंतर मग आपल्याला समजते की बाबा की एकदम हिरवंगार पीक होतं, म्हणजेच त्याला आमच्या शास्त्रीय भाषेत म्हणजे त्यामध्ये क्लोरोफिल फॉर्मेशन होतं, हिरवा रंग येतो, म्हणजे त्यामध्ये पिकांची वाढ होते. दुसरा महत्वाचा घटक आहे की त्यामध्ये स्फुरद आहे. स्फुरदामुळे काय होतं तर पिकांच्या जी पेशी असतात पेशींची वाढ होते. दुसरं महत्वाचं म्हणजे मूळ, मुळांची वाढ होते. आणि जो तिसरा आपला मूलद्रव्य महत्वाचा जो प्रमुख अन्नद्रव्य आहे त्यामध्ये पालस आहे. पालसमुळे काय होतं तर पालसमुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
1: अच्छा.
0: आणि काही जमिनीमध्ये तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम

0: सुद्धा कमतरता भासते. त्यामध्ये आता आपला शेतकरी बंधूंनी प्रश्न विचारला की चुनखडीयुक्त जमीन आहेत, तर त्या चुनखडीयुक्त जमिनी जमिनीमध्ये कॅल्शियमची कमतरता भासत नाही. त्यामध्ये कॅल्शियम बऱ्यापैकी असतो, तो पिकाला उपलब्ध होतो. कॅल्शियममुळं पिकांच्या ज्या पेशी तयार असतात त्याचा जाडपणा तयार होतो, त्यामुळं पिकांना रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा त्यामध्ये वाढते. दुसरं महत्त्वाचं मॅग्नेशियम आपण आहे, जसं नायट्रोजनचं नत्राचं जसं काम आहे तसं मॅग्नेशियमचं सुद्धा काम आहे. तो सुद्धा चांगल्या प्रकारे क्लोरोफिल म्हणजे हिरवे गारपणा जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. दुसरं आहे की गंधक. आता गंधक जर म्हटलं तर गंधकाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलबिया पिकामध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे त्यामध्ये. तर तेलबियामध्ये काय होतं तर गंधकाची त्यांना आवश्यकता असते, त्यामुळं त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं. आणि भुईमुंग असेल किंवा सोयाबीन असेल अशा पिकांना, जे दुधल वर्गीय पिक असेल अशा पिकांना त्याची गरज भासते.
1: अच्छा, नंतर कमी लागतात.
0: हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं आहे की सूक्ष्म अन्नद्रव्य. जे सूक्ष्म अन्नद्रव्य जरी आपण सूक्ष्म म्हणत असेल तरी त्याचं महत्व अनन्य साधारण असतं.
1: अच्छा,
0: आता आपण अहिल्यानगरचा जर विचार केला, या जिल्ह्याचा विचार केला, तर आपल्या जमिनीमध्ये लोह आणि जस्ताची कमतरता भासते. तर लोहाचं काय काम असतं, जसं नायट्रोजन म्हणजे नत्र म्हणतो तसंच आपला मॅग्नेशियम जसं म्हणलं तसं लोहाचं सुद्धा ते काम करतं. म्हणजे जे आपण क्लोरोफिल हिरवेगारपणा येतो तो त्यामुळे येतो. आणि त्यामध्ये आपण नोडुलेशन म्हणतो की बाबा मुळांच्यावर गाठी येणे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोह आहे, मॉलिब्डियम आहे, तर ह्या जे घटक आहेत, परत नत्र आहे, ह्यामुळे त्यांची आवश्यकता असते. दुसरं आहे की आपण झिंक म्हणतो म्हणजे जस्त. जस्ताचं माहीत आहे, कोविडच्या काळामध्ये आपल्याला लोह आणि जस्ताच्याच गोळ्या खावं लागत होतं. तरी त्याचं कारण म्हणजे तेच आहे की आपल्या जमिनीमध्ये हे लोह आणि जस्ताचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि लोह आणि जस्त कमी झाल्यामुळं आपल्या अन्नसाखळीमध्ये सुद्धा तो नाही येत.
1: बरं,
0: आणि त्यामुळं आपली प्रतिकार शक्ती कमी होते. आणि जर आपल्या पिकामध्ये सुद्धा त्याची वाढ झाली, आपल्या जमिनीमधून जर पिकाला उपलब्ध झालं तर ते आपल्या अन्नद्रव्य, ती अन्नद्रव्य आपल्या मानवी अन्नसाखळीमध्ये येतील आणि आपले आरोग्यसुद्धा चांगले सुधारेल. असे जरी हे सूक्ष्म असले तरी त्याचं कार्य हे जास्त आहे. म्हणजे हे आपल्याला जे पिकाला जी लागणारी जे 17 मूलद्रव्य आहेत हे देणं गरजेचंच आहे. का तर प्रत्येकाचं महत्व हे वेगवेगळं आहे.
1: नक्कीच, म्हणजे त्या दृष्टीनं जमिनीचं आरोग्य टिकून राहणार या सगळ्या गोष्टींचा विचार केला, व्यवस्थित माती परीक्षण केलं, कुठल्या गोष्टींची कमतरता आहे त्यानुसार त्याचं
0: व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच सर, आपण कांचन तागड मॅडमकडे जाऊयात. आपल्या नगर जिल्ह्याचा जर का विचार केला तर कशा पद्धतीनं स्थिती आहे, जसं सरांनी सांगितलं मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, आणि त्या बाबतीत कशा पद्धतीने जागरूकता होते?
2: अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला जमीन सुपीकता निर्देशांकानुसार, तर लोह नत्राचं प्रमाण कमी प्रमाण आहे, खूप स्फुरद मध्यम स्वरूपात आहे आणि पालाश जास्त स्वरूपात आहे. आणि सूक्ष्म मूलद्रव्यांच्या ह्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे आता जस्त आणि लोहांचं प्रमाण कमी आहे.
1: आता जमिनीचं आरोग्य टिकायचं आहे आपल्या नगर जिल्ह्यातलं, म्हणजे आपण आता बऱ्याच गोष्टी पुढल्या पिढीला द्यायच्या आहेत जे म्हणतो, तर त्यामध्ये जमिनीची सुपीकता जी आहे ती सुद्धा जमिनीची पुढल्या पिढीला देणं गरजेचं राहणार आहे. तर या दृष्टीने आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे?
2: दर 3 वर्षांनी शेतकरी बांधवांना एक म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगरच्या कृषी विभागाच्या वतीने एक आवाहन राहील की दर 3 वर्षांनी त्यांनी माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये घटकां कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त आहे, कोणत्या घटकांचं प्रमाण कमी आहे, त्याच्या दृष्टीने माती परीक्षण करून त्यानुसार खतांचं नियोजन करावं आणि याचा त्यांना फायदा होईल.
1: नक्कीच आहे. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत अर्जुन राव. कशा पद्धतीनं माती परीक्षण झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने जमिनीचं उत्पादन वाढवलं हे तुम्ही सांगितलेलं आहेच, पण जेव्हा आपल्या स्वतःचं उत्पन्न वाढलं गेलं तेव्हा इतर शेतकरी बांधवांनाही त्या बाबतीत जागरूकता व्हायला हवी, त्या दृष्टीने आपण स्वतः एक सोशल वर्क म्हणूयात किंवा आपल्या इतर शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढलं पाहिजे या दृष्टीने काही काम करणं म्हणूयात, तर कशा पद्धतीनं तुम्ही ते काम करताय?
3: ज्यावेळेस माती परीक्षण केलं आणि त्यानंतर आपल्या शेतीचं उत्पन्न वाढलं तर आम्ही

0: इतर शेतकऱ्यांना पण त्याविषयी मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये जसं आम्ही आमच्यामध्ये पालाची जास्त प्रमाणामध्ये होतं आणि स्फुरदची मध्यम प्रमाणात होतं आणि नत्र हे मध्यमच प्रमाणात होतं. तर याची व्यवस्थापन करत असताना आम्ही जे हिरवळीची खतं आहे ताग का त्याचं 3 महिन्याचं पीक घेतलं आणि त्याचं रोटा करून आपण जमिनीमध्ये गाडलं गेलं तर ते ती जी प्रोसेस आहे ती आम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगितली. तसंच आपले गांडूळ खते जे गांडूळ खताचा वापर जास्तीत जास्त करावा म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना आव्हान केलं आणि इतर शेतकऱ्यांना पण त्याबद्दल माहिती दिली.
1: अच्छा, म्हणजे या दृष्टीनं त्यांच्या इतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. सर, पुन्हा कांबळे सरांकडे येऊयात. सर, आता कृषी विद्यापीठ जे आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विद्यापीठाचा विचार केला तर आपल्या इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या होतात आणि म्हणजे सगळ्या तपासण्या होतात का काही तपासण्यांना इतर सुद्धा ठिकाणी माती पाठवावी लागते?
2: यामध्ये जर आपण विचार केला तर

0: पुन्हा कांबळे सरांकडे येऊयात. सर, आता कृषी विद्यापीठ जे आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विद्यापीठाचा विचार केला तर आपल्या इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या होतात, आणि म्हणजे सगळ्या तपासण्या होतात का काही तपासण्यांना इतर सुद्धा ठिकाणी माती पाठवावी लागते?
1: यामध्ये जर आपण विचार केला तर जमिनीची आपण भौतिक म्हणलं, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. आता भौतिकमध्ये जर पाहिलं तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीमध्ये असणारा हवेचं प्रमाण आणि जे जमिनीमध्ये सच्छिद्रता जी असते ते हवा खेळती राहते. मग ह्या भौतिक गुणधर्म सुद्धा हे विद्यापीठामध्ये आम्ही तपासू शकतो. दुसरंच, आता अगोदर आपण सांगितलं की तुम्हाला जे 17 अन्नद्रव्य लागतात पिकाला, त्यापैकी आपण नत्र
0: स्फुरत राहूस. एक फोन कॉल घेऊयात. हॅलो हॅलो
2: हॅलो,
0: नमस्कार. कृषी अदालत कार्यक्रम, बोला.
2: नमस्कार,
0: बोला.
2: साहेबा, मला आहे ना, मी ग्राम पुरवठा महादेवचा आहे.
0: हा, कोण बोलताय?
2: माती व पाणी परीक्षण करायचं आपल्याला.
0: आपलं नाव सांगू शकाल? आपलं नाव सांगू शकाल?
2: भुवनराव जगन्नाथ.
0: अच्छा अच्छा, हा बोला. पुढे पडले तुमचा प्रश्न विचारा.
2: हॅलो.
0: हा, तुमचा प्रश्न विचारा. म्हटलं
2: माती व पाणी परीक्षण करायचं होतं आपल्याला, पण कुठे करावं म्हणलं.
0: अच्छा, कांबळे साहेब आपल्या प्रश्नाला उत्तर देतात.
1: आपण श्रीरामपूर मधलेच आहेत, तर तुमच्या जवळ 30 किलोमीटरवर आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. 1970 पासून तिथं आपलं विद्यापीठ आहे, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. आपण विद्यापीठामध्ये कधीही या, आमचं मृदशास्त्र विभाग तुम्हाला माती आणि पाणी परीक्षण करून देईल. त्यामध्ये जे काय विद्यापीठाचे जे काय चार्जेस असतात ते तुम्हाला, जे किमान चार्जेस असतात ते अवलंबून जाईल. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं भौतिक करायचं आहे, रासायनिक का जैविक गुणधर्म तपासायचं आहे, त्याबद्दल सर्व सोयी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही पाणीही घेऊन येऊ शकता आणि मातीचा नमुनाही घेऊन येऊ शकता.
0: उघडे साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
2: हो,
0: धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झालात. आपण तपासण्यांच्या बाबतीतच बोलतो.
1: आता तपासणीच्या बाबतीत तेच म्हणलं तर जमिनीचा सामू, रासायनिक मध्ये जमिनीचा सामू येतो, दुसरे क्षाराचे प्रमाण, तिसरे सेंद्रिय कर्ब येतो. आता शेतकरी विचारतो चुनखडीचं प्रमाण काय आहे, चुनखडी सुद्धा तपासली जाते. दुसरं, उपलब्ध नत्र काय, उपलब्ध स्फुरत काय, उपलब्ध पालस काय, तर हे घटक आपण रासायनिक मध्ये तपासली जाते. त्याबरोबरच दुय्यम अन्नद्रव्य, आपण आता अगोदर सांगितलं की त्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, गंधक आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा हे विद्यापीठामध्ये.
0: आपण सगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात.
1: त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे जैविक गुणधर्म सुद्धा आमच्या जे वनस्पती व रोगशास्त्र आहे तिथं आपल्याला तुम्हाला ती सुद्धा सोयी उपलब्ध आहे.
0: नक्कीच सर. तागड मॅडमकडे आपण पुन्हा येऊयात. कृषी विभागातून आपण कार्यरत आहात, तर साहजिकच शेतकरी बांधवांना अपेक्षित असतं की कृषी विभागाच्या काही योजना आहेत का, तर तशा पद्धतीनं माती परीक्षणाच्या बाबतीत शेतकरी बांधव जागरूक होत आहेत, अजून जागरूक होण्याच्या दृष्टीनं काही शेतीशाळा वगैरे होत आहेत का, त्यासोबतच काही योजना आहेत का ज्या माध्यमातून माती तपासली जाऊ शकते?
3: नक्कीच आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत माती सुपीकता कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत मागच्या वर्षी आपण 42,000 माती नमुने म्हणजे कोणतेही शुल्क न करता योजनेमधून विनामूल्य तपासले गेलेले आहेत. आणि ह्या वर्षी सुद्धा ह्याच योजनेअंतर्गत 10,100 लक्षांक आपल्या जिल्ह्याला प्राप्त आहे.
0: अच्छा, त्या दृष्टीने म्हणजे कुठला विभाग आहे आणि शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे त्याविषयी सांगा.
3: शेतकऱ्यांनी आपल्या गावचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून योजनेमार्फत माती नमुने तपासणी करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आपला माती नमुना त्यांच्याकडे द्यावा. मग तो प्रयोगशाळेमध्ये येऊन त्याची तपासणी होऊन त्यांना आरोग्य पत्रिका घरपोच मिळणार.
0: नक्कीच. बरे, शेतकरी बांधवांना मातीचा नमुना कसा घ्यायचा हे माहिती नसतं, तर त्याविषयी सांगा.
3: मातीचा नमुना म्हणजे कुठून घेऊ नये हे सांगते अगोदर. एकाच जागेवरून तो घेऊ नये.
0: बरोबर.
3: झिकझॅक पद्धतीने तो घ्यावा. आणि ह्याच्यामध्ये जिथं समजा पाण्याचा स्रोत आहे, सेंद्रिय खताचे समजा ढीक वगैरे लावलेले असतील तिथून घेऊ नये. झाडाखालचा माती नमुना घेऊ नये. आणि हे नमुने घेताना झिकझॅक पद्धतीने 8 ठिकाणावरून ते

0: गोळा करावेत आणि नंतर ते एकत्रित करून त्याचा साधारण अर्धा किलो सॅम्पल होईल प्रत्येक भाग वेगवेगळा हे करून, तर तो सॅम्पल मग प्रयोगशाळेत जमा करावा.
1: नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीने आपले शेतकरी बांधव माती नमुना त्यांनी घेतला पाहिजे, म्हणजे थोडस आपल्या बांधाच्या थोडस आतमध्ये 10 फूट आपण असं क्रॉस करून पुन्हा मध्ये झिगझॅग पद्धतीनं, आणि ज्या ठिकाणी शेणखत आपण टाकलेलं असेल तर तो भाग नको, किंवा मग
0: झाडाखालचा
1: भाग नको, अशा पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांनी ते नियोजन केलं पाहिजे. पाण्याचा नमुना घेत असताना आणखी काही काळजी?
0: पाण्याचा नमुना घेताना जो पाण्याचा स्रोत आहे, एक साधारण विहिरीमधून घेणार असेल तर 1 तासभर ते मोटर चालू करून ते पाणी जाऊ द्यायचं आणि त्यानंतर तो माती पाण्याचा नमुना गोळा करून तो 24 तासाच्या आतमध्ये प्रयोगशाळेमध्ये पोहोच करावा.
1: अच्छा, अशा पद्धतीनं आपण मातीचा नमुना आणि पाण्याचा नमुना घ्यायचा आहे. सबळे साहेब, आत्ता माती परीक्षण पाणी परीक्षण केल्यानंतरची शेती आणि अगोदरची शेती यामधला काय थोडाफार फरक सांगू शकाल तुम्ही?
2: नक्कीच नक्कीच. माती परीक्षण केल्यानंतर शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आणि जो अनावश्यक खर्च होत होता का
1: इतर अन्नद्रव्यावर,
2: हा इतर अन्नद्रव्यावर, जसं की बाजारात गेलं आणि युरियाच्या 2 गोण्या आणल्या आणि टाकून दिल्या, पण आज माती परीक्षण केल्यानंतर आपल्या शेतीला किती खताची मात्रा द्यायची याचं ॲक्युरेट निदान झालं, म्हणजे अचूक अंदाज झाला, त्याच्यानुसार माती परीक्षणानुसार खतं दिली आणि ज्यावेळेस अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर कीड रोगाला नियंत्रण हे लवकर मिळालं आणि कीड रोगाचं नियंत्रण झाल्यानंतर आपल्या शेतीचं उत्पादन आणि मालाची क्वालिटी ही आज चांगल्या प्रकारची भेटली आणि उत्पन्नात वाढ झाली.
1: नक्कीच, आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो हॅलो, कृषी अदालत कार्यक्रम बोला. हॅलो, कृषी अदालत कार्यक्रम बोला. हा बोला ना, कृषी अदालत कार्यक्रम.
3: हा सर, बारामती वरून बोलतोय.
1: बोला ना.
3: कोण? माती पाणी परीक्षण जमिनीच्या आरोग्याबद्दल आपला आजचा विषय आहे.
1: हो बरोबर, कोण बोलताय तुम्ही?
3: मी सोमेश तोंडे बोलतोय, माळेगाववरून.
1: अच्छा, बोला.
3: तर आपण ह्या जे आता जमिनीच्या आरोग्याबद्दल आता उन्हाळ्यात जे हिरवळीचे खत आहेत त्यांची सेपरेट ऑल महाराष्ट्रात बीज बँक म्हणून अशी युनिक काहीतरी करू शकतो का?
1: म्हणजे तुमच्या वतीनं की आणखी काही नेमकं काय म्हणजे
3: शेतकऱ्यांसाठी आता बी एका जागेवर भेटत नाही हिरवळीच्या जमिनीच्या आरोग्यासाठी. आपण जे उन्हाळ्यात ताग दहींचं हे लावतो ते वन टाइम वन स्टॉप हे असे भेटत नाहीत. एक म्हणजे ऑनलाईन सर्च केल्यानंतर आता आमच्या इथं जवळ झालं तरी आजूबाजूला भेटत 50-60 किलोमीटर वरती, असं ऑनलाईन काय करता येईल का किंवा असं सीडच्या बाबतीत?
1: नक्कीच, आपल्या प्रश्नाचं उत्तर कांबळे सर देत आहेत.
4: शेतकरी बंधू, आपला प्रश्न चांगला आहे. आजकाल आपल्याला सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये कमी होत चाललेले आहेत, तर त्यासाठी आपल्याला हिरवळीचे खत, त्यामध्ये ताग आणि देंचा आहे, त्याची बियाण्याची आपल्याला कमतरता भासते, त्यासाठी महाबीजकडून बऱ्याच प्रकारे आपल्याला तिथं सेंद्रिय खताचे तुम्हाला आता ताग आणि देंचा याचे बियाणे उपलब्ध आहे. आता तुमचा जो प्रश्न होता तर त्याच्यासाठी आपल्याला बीज चळवळ, त्यामध्ये आपल्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी असतात किंवा शेतकरी तुमचे गट असतात, अशा ठिकाणी जर तुम्ही एका गुंठ्यामध्ये जर फक्त आपण बियाण्यासाठी केलं आणि तेच बियाणे धरून तेच आपण आपल्या शेतावर त्याचा वापर केला सेंद्रिय खत म्हणून ताग आणि देंचा, तर हे सर्व शेतकऱ्यांनी केलं तर ते होणार आहे. एका शेतकऱ्याने करून ते होणार नाही आहे का? तर आपण ही मोहीम म्हणून राबवायला पाहिजे, तरच आपल्याला ह्या आपल्या जमिनी सुधारल्या जातील. आणि ते जर जमीन सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खताचा आपल्याला वापर करावा लागेल आणि सेंद्रिय खत हे तुम्ही जे म्हणता त्यामध्ये जे महत्त्वाचं आहे ताग आणि देंचा, का तर इतर जे सेंद्रिय खते आहेत ते उपलब्ध होत नाहीत. त्याचं उदाहरण म्हणजे शेणखत, गांडूळ खत करायचं म्हणलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट करावं लागतं, कंपोस्ट खत करायचं म्हणलं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं कष्ट करावं लागतं. मात्र जे आपल्याला आता सेंद्रिय खत वापरणार आहे तुम्ही, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे सरांनी, त्यांचा मोबाईल नंबर आहे 94044-58468, तसंच आपल्याला मार्गदर्शन केलं अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी

0: पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: ऐक ग,
3: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
2: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
4: 10 lakhs लॉटरी मला. वाव,
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.
1: शंभर अंश एक मेगाहर्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 आणि ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य

0: न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक ST बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 8:15 आहेत.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन

0: अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात आज ऐकूया. महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार. अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आपल्या नगरच्या अंतरंगामध्ये जे काही दडलेलं आहे, जे काही कोणी वेगळं करतं आहे, अशा लोकांच्या मुलाखती आपण अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात घेत असतो. आज तुमच्या भेटीला असा आपला एक तरुण मित्र आलेला आहे ज्याचं नाव आहे स्वप्नील नाळके. एक वेगळं काम अहिल्यानगरमध्ये ते करतायत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं त्यांचं काम पसरलेलं आहे. काय काम ते करतात ते त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला सगळ्यांना कळणारच आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की नगरमध्ये खूप कलाकार आहेत. हे जे कलाकार आहेत, 70 ते 80 वर्षांपासून यांच्या घरामध्ये एक कला जोपासली जाते आणि ही कला आहे चांदी किंवा सोन्यावरती जे आपण कोरीव काम करतो ते कोरीव काम करण्याची ही कला आहे. आणि आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं की बाहेरून महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून त्यांना या कामासाठी मागणी आहे. तर स्वप्नील नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: मला सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचं आहे की 70-80 वर्षांपासून तुमच्याकडे या कामाची परंपरा आहे, तर पहिली जी तुमची पिढी होती त्या पिढीने कशी सुरुवात केली माहिती आहे तुम्हाला?
2: आजोबा सुरुवातीला भांड्याचं काम करायचे.
1: बर.
2: पंजोबा आणि आजोबा असं आमचं गंगापूरला होतं पूर्वी.
1: बर.
2: गंगापूर औरंगाबाद.
1: अच्छा.
2: संभाजीनगर. तर तिथं पूर्वी आमचं भांडे वगैरे बनवायचं आम्ही.
1: बर.
2: तांबट काम आमचं.
1: अच्छा.
2: तर आमचं तांबट कामापासून आजोबांना असं वाटलं की आपण काहीतरी नवीन करावं.
1: अच्छा.
2: त्याप्रमाणे त्यांनी आजोबांनी सुरुवात केली चांदीच्या कामाला.
1: बर.
2: मग आजोबांकडं आमची पूर्ण कुटुंब एकत्र असल्यामुळं सगळेजण होते मदतीला, भाऊ वगैरे. तर आजोबा आणि वडील ज्यावेळेस नगरला आले तर नगरला आम्ही चांदीचं काम करायला लागलो.
1: बर.
2: शहाजी रोडला.
1: अच्छा.
2: तर तिथून सुरुवात झाली चांदीच्या कामाची. आजोबा वडील वडिलांकडेही हाताखाली शिकले आमचे काका वगैरे सगळे आजोबांकडे शिकले.
1: अच्छा.
2: आणि त्यानंतर मग वडिलांनी आणखीन त्यात प्रगती केली, भरपूर काम केलं त्यात.
1: बर बर बर. मग नंतर वडिलांनी मुखवटे आणि हे करायला सुरुवात केली का?
2: वडिलांनी मुखवटे वगैरे वजरलेप करायला सुरुवात केली.
1: तू या व्यवसायामध्ये कधी आलास?
2: मी तसं लहानपणी दुकाने जायचो.
1: बर.
2: वडिलांचं मदत करायचं. म्हणजे 7वीत असतानापासून जात होत.
1: बर. 7वीत असतानापासून तुझं हे काम चालू.
2: हो.
1: बर. आणि तेव्हापासून कोरीव काम करता येते तुला?
2: सुरुवातीला कोरीव काम नव्हतं, पण वडील जसं करायचं ते पाहायचं, ते पाहून पाहून शिकलोय.
1: तुझी स्वतःची अशी काही कलाकृती केली, जी पहिली कलाकृती केली ती 8वीत असताना केलेली आहे?
2: 8वीत असताना.
1: 8वीत असताना. अरे वा. आणि काय होत ते?
2: एक देवीचा टोप केला होता पहिल्यांदा
1: आणि त्याच्यावरती कोरीव काम होत.
2: हो, नक्षी काम केलं होतं.
1: हे जे तुम्ही काम करता, हे काम कोणकोणत्या धातूंपासून करता?
2: चांदी, पितळ, तांब.
1: अच्छा. हे 3 धातू वापरता. आणि धातूंशिवाय अजून कशाच्या मूर्ती करतात का?
2: धातूंची आता मूर्ती बनवायची असेल तर पूर्वी त्याच्या आधी मॉडेल तयार करावं लागतं मातीचं.
1: अच्छा.
2: मातीचंही काम करतो.
1: अच्छा. माती मधूनही
2: शाडो मातीची मूर्ती करावी लागते.
1: आता

0: ही जी कामं तुमच्याकडे करायला येतात, तर त्या कामाचं रेखाटन पहिले तुम्ही कागदावरती करता का?
1: हो, पहिले ड्रॉइंग तयार करावं लागतं.
0: हां,
1: प्रभाव करायची असेल तर पहिले पूर्वी त्याचं माप घेतल्यानंतर ड्रॉइंग तयार करावं लागतं.
0: अच्छा.
1: त्या ड्रॉइंग नंतर मग त्याचं स्केलिंग निघते.
0: अच्छा.
1: त्यामुळे ते पत्र्यावरती कार्बन करून त्यानंतर काम चालू करावं लागतं.
0: म्हणजे पहिलं काम जे आहे ते पहिले कागदावर करायचं,
1: कागदावर
0: न पत्र्यावरती. बर, पण मग कागदावरती जेव्हा तुम्ही रेखाटन करता तेव्हा ज्यांचं काम आहे त्या व्यक्तीला ते दाखवावं लागतं का?
1: हो, त्यांना दाखवल्यानंतर ते पास झाल्यानंतर पुढे काम करतात.
0: अच्छा. आणि हे जे नक्षीकाम आहे हे करण्यासाठी जी हत्यारं लागतात, जे काय लागतं ते सगळं तुम्ही कुठून आणता, काय लागतं त्याच्यासाठी?
1: त्यासाठी ते हत्यारं म्हणजे आमचे पूर्वीपासूनच आहे, आमचे आजोबा आणि वडिलांनी तयार केलेले हत्यारं.
0: बर.
1: ते असे बाहेर मिळत नाही शक्यतो, काही प्रमाणात मिळतात पण ते तयारच करावं लागतात. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला स्वतः बनवावं लागतं.
0: अच्छा. म्हणजे कोरीव काम करण्यासाठी जसा आकार आपल्याला घ्यायचा
1: आहे, जो खिळा आहे तो खिळा तयार करावा लागतो.
0: बर, त्याला टूल्स म्हणतात.
1: टूल्स म्हणतात.
0: आणि ते टूल तुम्ही मग कुठून मागवता?
1: नाही, ते टूल्स आम्ही इथं म्हणजे स्क्रॅप मधून जे काही बीट असतात किंवा काही हार्ड असतं मेटल, त्यापासून आम्ही तयार करतो घडवून.
0: आणि सगळ्या या ज्या डिझाईन आहेत या डिझाईन लोक तुम्हाला सांगतात आणि मग करतात का तुम्ही तुमच्या मनाने करता?
1: त्यांना काम काय करायचं ते लोक सांगतात, डिझाईन आम्ही आमच्या पद्धतीने करतो.
0: म्हणजे आता समजा मुकुट करायचा असेल तर ते फक्त तुम्हाला इतक्या किलोचा मुकुट करायचा आहे असं सांगतात?
1: त्यांचं बजेट सांगतात, त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते डिझाईन मध्ये बसवून देतो.
0: अच्छा. श्रोते, मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणजे अहमदनगरचा विशाल गणपती, त्या विशाल गणपतीवर सध्या तुम्ही जी छत्री बघता आहात त्या छत्रीचं काम यांनी केलेलं आहे. आणि तिथे गेलात तर ते जे कोरीव काम आहे ते कोरीव काम तुम्हाला बघायला मिळेल. दगड, धातू आणि माती यांच्यावरती जे काम करता तुम्ही किंवा कलाकुसर्जी करता तुम्ही, तर ते करण्यासाठी हत्यारं त्यात कुठली वापरता?
1: दगडावरती वापरायला काही ग्राइंडर्स येतात, टूल्स येतात, पेनिमॅटिक टूल्स आहे.
0: बर.
1: तर ते कोरण्यासाठी ते पण असतात. आणि धातू कामाला म्हणजे ते पण ग्राइंडर लागतात, पण त्याचे टूल्स वेगळे येतात. मग
0: अच्छा.
1: हा, ग्राइंडरनी, ग्राइंडर हे फिनिशिंग साठी वापरतो आम्ही.
0: बर.
1: आकार हातानेच द्यावा लागतो.
0: अच्छा. मग तुमचे जे टूल्स असतात त्याने तुम्ही आकार देता ना?
1: हो.
0: अच्छा. मग त्याला फिनिशिंग ग्राइंडरने?
1: फिनिशिंग ग्राइंडरने.
0: बर. आणि शेवटचा जो हात त्या मूर्तीवरती फिरवायचा असतो तो कशाचा असतो?
1: तो शेवटचा हात कसा असतो, आता पॉलिश कशी करायची त्याच्यावर असतं.
0: अच्छा.
1: म्हणजे तर पॉलिश साठी त्याचे रिठाश असतो, रिठाचा पॉलिश करतात.
0: रिठ्याचं?
1: रिठ्याचं पाण्याने शॅम्पू सारखं असतं ते.
0: बर.
1: त्याने ब्रशने पॉलिश करावं लागतं.
0: अच्छा.
1: किंवा मग आता मशीन येतात, मशीनने बफिंग करता येते.
0: अच्छा.
1: म्हणजे फुल मिरर फिनिश पाहिजे असेल तर बफिंग करता येते.
0: बर बर बर. असे वेगळे वेगळे प्रकार
1: आहेत. वेगवेगळे प्रकार असतात पॉलिशमध्ये.
0: आपल्या बोलण्यात मला असं जाणवलं की आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ही कामं केलेली आहेत. अहिल्यानगर मध्ये कुठली कामं केलेली आहेत?
1: अहिल्यानगर मध्ये विशाल गणपती आहे, शमी गणपती आहे दिल्ली गेटला, गजानन महाराजांचं
0: धरमपुरी
1: आहे, धरमपुरीचं केलेलं काम.
0: बर.
1: तुळजा भवानी मंदिर आहे पाइपलाईन रोडला.
0: इकडे सगळीकडे काय कोरीव काम, धातूचं,
1: प्रभावळ केले, गणपतीचं टोप केलेत, विशाल गणपतीचे दागिने केलेत.
0: एक वीणा तुम्ही केलेली आहे?
1: हो, बनवली.
0: पूर्ण चांदीची?
1: पूर्ण चांदीची.
0: ती कुठे दिलेली आहे?
1: देवगडला दिली.
0: देवगडला?
1: देवगड.
0: बर. आणि ती वीणा म्हणजे तुम्ही स्वतः करून दिलेली?
1: हो.
0: बर बर.
1: पूर्ण शुद्ध चांदीमध्ये केली, त्यात लाकूड नाही वापरलं.
0: हा, संपूर्ण चांदीमध्ये?
1: संपूर्ण चांदीत.
0: बर बर. आणि त्याच्यावरचं कोरीव काम जे आहे?
1: सर्व डिझाईन तयार केले त्याच्या.
0: अच्छा. किंवा काही असे साचे असतात का तयार?
1: साचे जसं कामाप्रमाणे नवीन तयार करावं लागतात, म्हणजे प्रत्येक काम हे वेगळं येतं.
0: ते
1: कामाप्रमाणे त्याचं साचा तयार करावं लागतं, मॉडेल तयार करावं लागतं, त्यानंतर मग साचं तयार होतं.
0: म्हणजे काही गोष्ट तयार करायची तर पहिले
1: प्रत्येक गोष्टीला नवीन मॉडेल करावं लागतं.
0: बापरे. आणि मग नंतर तो साचा कुठे वापरता
1: येतो? क्वचितच कधी वापरता येतो, नाही तर मग साईडला ठेवावं लागतं.
0: सारखंच करायचं असं कोणतंच तुमचं काम नाही?
1: प्रत्येक वेळेस नवीन काम.
0: आणि असे काही आता लोकांचे अनुभव आहेत का की तुम्हाला सांगितलंय अमक्या देवीचाच आम्हाला हे घडवून हवाय मुखवटा, तर त्यांना जसं पाहिजे तसाच तुम्ही करताय, पण त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला हा नकोय, असं कधी काही अनुभव आलेला आहे का?
1: असं म्हणजे त्यांना जर आवडलं नाही तर आम्ही पुन्हा तयार करू शकतो, पण असं कधी अनुभव नाही आला.
0: नाही,
1: शक्यतो त्यांचं रेफरन्स घेत असतो आम्ही की तुम्हाला त्यांना काय अपेक्षित आहे.
0: हा, म्हणजे येतानाच ते तुमच्याकडे फोटो घेऊन येतात?
1: हो, फोटो घेऊन येतात किंवा अपेक्षा सांगतात की आम्हाला असं असं पाहिजे.
0: अच्छा. किंवा या देवतेचा करून पाहिजे असं सांगितल्यावरती होते?
1: या देवतेचा असं.
0: बरं.

0: पंढरपूरला पण तुम्ही आता चांदीचा पाळणा करून दिला.
1: हो, आषाढी एकादशीला मागचे केलं होतं.
0: पण मग त्यावेळेस त्यांनी तुमच्याशी, म्हणजे आता हे पंढरपूरचं उदाहरण आहे म्हणून, तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा केला त्यांनी?
1: नाही तसं कॉन्टॅक्ट नाही, ते दान म्हणून दिलं होतं. नगर भक्त मंडळातर्फे असं दान केलं होतं.
0: नगर भक्त मंडळातर्फे
1: सर्वांनी असं मिळून दिलं होतं.
0: बरोबर. वज्रलेप म्हणजे तुम्ही काय करता?
1: वज्रलेप म्हणजे जुन्या आपलं जे घरामध्ये शेंदरी तांदळा किंवा माहूरगडून आणलेला जो बाण असतो त्याला तांदळाच म्हणतात. तो आपण असा आकार नसतो त्याला व्यवस्थित, तर तो शेंदूर लावून गोल होतो किंवा दगडाचा आकार असतो.
0: अच्छा.
1: तर त्याला माहूर सारखं रूप द्यायचं आम्ही काम करतो.
0: बरं.
1: ते दिसायला आपल्याला देवघरात माहूरचं रूप दिसतं अगदी.
0: अच्छा. प्रत्यक्ष तो त्यांनी आणलेला तो गोल दगड असतो.
1: दगड असतो
0: आणि त्या दगडावरती तुमचं कोरीव काम असतं.
1: काही दगड फार काही दोन तीन पिढ्यापासून असतात लोकांकडनं.
0: बरं.
1: तर त्याच्यावर शेंदुराचं आवरण होऊन होऊन खूप मोठा झालेला असतो.
0: हो,
1: तर शेंदूर काढून आतमधल्या तांदळावरती आम्हाला ते लेपन द्यावं लागतं.
0: अच्छा. श्रोते, मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की नगरमध्ये अशा काही मूर्ती आहेत की ज्याच्यावरती खूप शेंदूर लावून आणि ती मूर्ती आता खूप मोठी दिसायला लागलेली होती. तर असे कुठले कुठले आहेत नगरमध्ये अजून?
1: आपलं भिंगारला देशमुख गणपती.
0: हा.
1: दिल्ली गेटला शमी गणपती.
0: शमी गणपतीचा वज्रलेप.
1: शमी गणपतीचं आहे केलंय.
0: बर.
1: आता मध्ये कपिलेश्वर महादेव मंदिरात नगरमध्ये माळीवाड्यात.
0: बर.
1: तर तिथंही वज्रलेप केला आपण.
0: बर.
1: कपिलेश्वर महादेव मंदिर, सिद्धी बागेतले महादेव मंदिर
0: आहे ते पण वज्रलेप.
1: तिथंही वज्रलेप केला, त्याला आता 10 वर्ष होऊन गेले.
0: बर.
1: पाण्यातच असते कायम.
0: आणि वज्रलेप म्हणजे ती आतली मूळ मूर्ती आहे ती आपल्याला दिसते ना ते काढल्या?
1: हो, शेंदूर काढल्यावर आतली मूळ मूर्ती दिसते.
0: अच्छा. पण मग त्याला नंतर परत कोरीव काम करावं लागतं का?
1: नाही, पुन्हा त्याच्यावरती वज्रलेप द्यावा लागतो. तो लेप देऊन त्यांना पुन्हा आकार द्यावा लागतो गणपती सारखा.
0: पण मग कशाचा असतो तो लेप? म्हणजे
1: वज्रलेप तो आम्ही बनवत असतो, स्वतः तयार करतो आम्ही.
0: बर. काय असतं म्हणजे?
1: लाखेपासून बनवतो आम्ही.
0: लाखेपासून असतो म्हणजे लाख त्याच्यामध्ये बसवायची असते?
1: नाही, त्याला तयार करावं लागतं. तसं ते
0: तयार करून त्या मूर्तीवरती बसवावा लागतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही मग पूर्वीचा फोटो वापरता किंवा काय?
1: त्यांचे काय अपेक्षा असेल, पूर्वीचा सारखेच करायचं असेल तर मग त्याचा साचा काढून घ्यावा लागतो पहिला, तो पाहण्यासाठी फोटो काढून घ्यावा लागतात.
0: अच्छा.
1: त्या पद्धतीने करावं लागतं, नाही तर मग नवीन रूप द्यायचं असेल तर मग आमच्या पद्धतीने आम्ही बनवतो.
0: बोलताना मला तुमच्याशी असं जाणवलं की बलुतेदारी पद्धत जी होती आपल्याकडे, लोहार सुतार, तुमच्या जे काम आहे तुमचं त्याच्यामध्ये जशी काही ही सगळी कामं येतात का?
1: हो.
0: कारण की तुम्हाला हत्यार पण स्वतःच तयार करावं
1: लागतं. स्वतः तयार करावं लागतं.
0: सगळीच जी कला आहे तुम्ही एकटे स्वतः करतात. ह्या कामासाठी तुम्हाला आतापर्यंत काही पुरस्कार मिळालेत का?
1: सत्कार खूप झालेत आमचे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आम्ही मोठ्या संस्थांचं काम करतो त्या काम झाल्यानंतर त्यांनी फार म्हणजे सत्कार करतात. त्यांना त्यांचं समाधान झाल्याबद्दल त्यांनी सत्कार करतात.
0: बरोबर आहे. जी तुम्ही घडवता आहात मूर्ती म्हणा किंवा आतापर्यंत अशी काय काय कामं केली मूर्ती घडवण्याबरोबरच?
1: आता मुख्यतः आमचं चांदीचंच काम आहे.
0: पण चांदीमध्ये काय म्हणजे प्रभावळ असेल?
1: हो, प्रभावळ मूर्ती
0: मागची जी असते त्याला
1: मागची देवाच्या माग आहे ती प्रभावळ.
0: हा हा. आणि अजून छत्री.
1: छत्री, प्रभावळ, टोप, मूर्ती.
0: टोप बरेच असतात ना वेगळे वेगळे?
1: सर्व मंदिराचेच काम आमचे.
0: अच्छा. बरं. आणि बाकी इतर असं कोणी काही घेऊन आलंय का तुमच्याकडे की हे एक वेगळं काम आम्हाला कोरीव करून पाहिजे? नेवाशाला जे काम केलं तुम्ही ते त्या दरवाजावर केलं, दिंडी दरवाजा.
1: मोहिनीराज मंदिरात.
0: मोहिनीराज
1: मंदिरात.
0: हा, मोहिनीराज मंदिरात.
1: तो सागवानी दरवाजा तयार केला.
0: हा.
1: आणि त्यावरती पितळी आवरण चढवलं.
0: सागवानी दरवाजा तो होताच
1: नवीन केला, पहिला खराब झाला होता, जीर्ण झाला होता.
0: बर.
1: हा. तर सुतार आहे, सुतार आहे.
0: हो का?
1: हा.
0: अच्छा. मग तुम्ही ते संपूर्णच काम करून?
1: हो.
0: त्याच्यावरती काय चांदी आणि काय वापरलेले?
1: पितळ वापरले पूर्ण.
0: पितळ आणि चांदी का? पितळाचे?
1: पितळाचे पूर्ण, पितळी दरवाजे.
0: अच्छा. देवगडला जे तुम्ही काम केलंय, आतापर्यंत बरंच काम देवगडला झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगता येईल?
1: देवगडला तर आमचे वडिलांपासून काम चालू आहे, आजोबांपासून काम चालू आहे.
0: बर.
1: मोठे बाबा होते किसनगिरी बाबा, त्यावेळेस आजोबा काम करायचे.
0: बर.
1: आणि वडिलांचंही सारखं येणं जाणं होतं, त्यामुळं तिथलंही काम खूप केलं आम्ही.
0: अच्छा.
1: आणि आता बाबाजींमुळे आम्ही, आमचे गुरुजे बाबाजी वडिलांचे गुरु आहे.
0: बर बर.
1: त्यामुळे आम्ही तिथं कायम जात असतो देवगडला.
0: म्हणजे तिथली जी सगळी कामं आहेत
1: तिथं सेवा आमची करत असतो आम्ही.
0: पण मग तिथेही मागचा जो प्रभावळ आता जसं म्हणतो, त्या प्रभावळी बरोबर अजून काय काय काम केलं?
1: आता सुरुवातीला म्हणजे प्रभावळ वगैरे केली होती चांदीची. मग टोप केला होता एक, देवाचा टोपही केला सोन्याचा, बाकीचे काही दागिने.

0: करण्याचा योग आला.
1: अच्छा, दागिने तुम्ही घडवता?
0: हो, दागिने
1: म्हणजे फक्त केला की बलुतेदारी काम तुम्ही करता, सोनार काम पण तुम्ही करता आहात त्याच्याबरोबर?
0: सोनार काम म्हणजे आमचं इतकं नाजूक काम नसतं, पण जे देवाचं काम आहे ते मंदिराच्या हिशोबाने.
1: अच्छा, जसं समोरच्याला पाहिजे त्या पद्धतीचं काम तुम्ही करून देता आहात. अच्छा, म्हणजे तुम्ही सुरुवात जी केली ती टोपापासून केली.
0: हो.
1: आणि आता आतापर्यंत तुम्ही पंढरपूरच्या पाळण्यापर्यंत आलेले आहात.
0: देवगडलाही पाळणा तयार केलाय चांदीचा, दत्त जन्माचा.
1: हो का? तो किती किलोचा आहे?
0: तो 30 किलोचा आहे.
1: बर. आणि पंढरपूरचा जो केला तो?
0: तो 35 किलो.
1: बर, 35 किलो चांदीचा तो पाळणा आहे. श्रोते, सुबकता कशाला म्हणतात हे तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण हे जे कोरीव काम आहे ही आपल्याला नगरमध्ये मिळालेली एक देण आहे असं म्हटलं तरी चालेल, की जे कलाकार आपल्याकडे आहेत पण आपल्याला अजून माहिती नाहीयेत. महालक्ष्म्यांना खूप जण हल्ली गोल्ड कोटिंग करून घेतात, किंवा चांदीचंही असतं का कोटिंग?
0: नाही, चांदीचं पूर्ण चांदीचं बनवत नाही.
1: म्हणजे पितळ्याचे जे मुखवटे असतात त्याला ते गोल्ड कोटिंग करतात.
0: ते दरवर्षी जसं काळे पडतात मुखवटे,
1: हा,
0: ते काळे पडू नये किंवा दरवर्षी पॉलिशला दिल्यावर झीज होती त्याची, ती होऊ नये म्हणून आपण कोटिंग करतो.
1: अच्छा, आणि मग हे कोटिंग किती वर्ष राहतं?
0: 15-20 वर्ष राहतं.
1: बर, 15-20 वर्षांनी परत करावं लागतं.
0: हा, अजून तरी मला परत आले नाही कोणी करायला, कारण की मीच 15 वर्ष आले करतोय काम ते.
1: अच्छा, पण मग असं एकदा कोटिंग करून घेतलं की त्याची काळजी काय घेतली पाहिजे?
0: काळजी म्हणजे त्याला काही मेंटेनन्सच नाही, काही कासायचं वगैरे काही नाही.
1: अच्छा.
0: हा, बाकी काय,
1: पण रोज आपण देवामध्ये ते ठेवू शकतो?
0: हो, ठेवू शकतो, काहीच होणार नाही.
1: बर, आणि महालक्ष्म्या जेव्हा असतात त्यावेळेसही तुम्ही मुखवटे रंगवायचे?
0: हो, रंगवायचं.
1: तर ते काम कशाने व्हायचं? म्हणजे ते
0: ब्रासो असायचं पूर्वी,
1: ब्रासो
0: पॉलिश करायला.
1: आता नाही करत का?
0: आता आम्ही कोटिंग करून देतो, त्यामुळे ते काही प्रश्नच येत नाही.
1: आणि ते कामही मागे पडलं तसं ना?
0: हा, आता एकदा केलं की पुन्हा कोणाला करायची गरज नाही पडत.
1: बरोबर.
0: आता दरवर्षी पॉलिशला टाकायचं म्हणलं तर महालक्ष्मीची झीज होती बफिंग मध्ये.
1: अच्छा,
0: त्यामुळे आता हे एकदा जर करून घेतलं तर परत खराब होत नाही.
1: म्हणजे ब्रासोने आपण जे प्रत्येक वेळी मुखवटे घासतो
0: त्याची गरज नाही,
1: वर्षी घासायला नको. बर बर बर. ही जी कामं तुम्ही करता, तर तुम्हाला स्वतःचे म्हणून असे काही वेगळे अनुभव आलेत का?
0: आता देवी भोयरे येथील अंबिका देवीची मूर्ती तयार केली पितळी, तर ती देवीची मूर्ती करताना असा अनुभव आला, म्हणजे असं सगळी मूर्ती उभी झाल्यावर आम्हाला असं दुकान रात्री आवर्तन घरी वर जाताना असं वाटलं की देवी खरंच बसली काय असं वाटत भास होत होता. इतकं आमच्या मनापासून काम झालं ते.
1: हुबेहूब देवी तिथे उतरली. बर बर. आता नुकतंच केलेलं ते काम आहे?
0: हो, नुकतंच केलं.
1: बर. आणि पालख्या म्हणा किंवा पाळणे म्हणा अशी काही तुम्ही चांदीची काम केलीत?
0: वडिलांनी शनी शिंगणापूरची पालखी केली पूर्वी चांदीची, पूर्ण चांदीमध्ये मोठ्या देवीची पालखी केली चांदीची. मोठ्या देवीचं पूर्वीचं जे काम होतं, जुनं मंदिर होतं, त्यावेळेस सर्व जे काय काम होतं चांदीचं ते वडिलांनी केलेलं.
1: स्वप्नीलजी, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आणि इतकी छान मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.

0: अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते सुदाम भटुळे. कार्यक्रम होता अहिल्यानगरचे अंतरंग.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 8:35 झाले आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. सुरेश भट यांचं, स्वर होता आशा भोसले यांचा. आता ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातलं मिलिंद जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

0: अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मिलिंद जोशी यांचं, सुर होता बेला शेंडे यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:45 ऐकूयात समाचार संध्या. हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं मुकेश कुमार. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की 5 देशों की यात्रा से समाज के हर वर्ग को लाभ की गारंटी.

0: आणि श्रोते यांचं नातं असंच मजबूत आहे. अनेक श्रोते आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत आणि हे नातं घट्ट देखील आहे. तेव्हा अशाच जोडल्या गेलेल्या नात्यांचा संवाद ऐकूयात आजच्या हॅलो गीतबहार या कार्यक्रमात. हॅलो,
1: मी भाऊसाहेबांना
0: गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. भाऊसाहेबजी काय म्हणताय?
1: काही आपले कार्यक्रम खूप छान आहे. आम आईले नगर केंद्राचे.
0: बर,
1: मला एक गाणं आहे का चित्रपटातलं, सगळीकडे बोम बाबू
0: हा
1: सजनी थांब ग जरा, हे गीत आहे का ताई?
0: बर बर, काय चाललंय नेवासाला पाणी काय म्हणतंय तुमच्याकडे?
1: नेवासाला पाणी भरपूर आहे, अजून चांगलं प्यायला पाणी भरपूर आहे. फक्त पाणी जपून वापरलं पाहिजे, पातळ पाणी सोडू नये, पातळ पाणी बंद करायला पाहिजे. सध्या तरी
0: मला तेच सांगायचं होतं, पाण्याचा वापर जपून करा, हो की नाही?
1: पाणी आडवा, पाणी जिवळा, पाऊस पडू पण पाणी जपून वापरायचं.
0: हा,
1: ते काय मी तर नाव घेता का?
0: बोला ना.
1: अक्षय चंद्र, ऋतुज चंदन, राजेंद्र मिश्र, आपण सगळं मिळून ऐकू हे गाणं ताई.
0: चालेल, ऐकूयात मग तुमच्या आवडीचं हे गीत.
1: हो,
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: गीत बहार कार्यक्रमात स्वागत. कोण बोलत आहे?
1: मी करमपूरहून नाना गुजर बोलत आहे.
0: बर, बोला.
1: आता मला एक असं म्हणायचं होतं मॅडम.
0: हा बोला.
1: अमेरिकेचं आणि

0: युद्ध चालू आहे. आपल्याकडे तेल आणि पेट्रोल डिझेल याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हो, महागाईचे हिशोबाने नाही का 3 रुपये वाढले. हो, किमती वाढते. आणि मॅडम काय होतं माहिती का, त्या ग्रामीण भागाला डिझेल आणि पेट्रोलची बी कम करता जाणार. म्हणजे जिथे आता रोज पेट्रोल पंपावर पंप चालला तो एक एक दोन दोन दिवस पेट्रोल पंप बंद राहू राहील.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे आपण काय होतंय माहिती मॅडम, टीव्हीला न्यूज लागल्यामुळं पब्लिक काय करते, चाट्या तयार करून ठेवते. पाहिलं की तर साखळी सुरळीत चालू आहे. पण एखादी बातमी आली की माणूस आहे ना त्याच जास्त हे करून घेतो,
1: साठा करून ठेवतो,
0: साठा करतो. त्याच्यामुळे होतं म्हणजे ज्याला पेट्रोल किंवा डिझेल लागतंय त्या माणसाला भेटत नाही.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. त्याकरता काय केलं पाहिजे?
0: पब्लिक ने ना जास्त पॅनिक न होता जेवढी आपली गरज आहे तेवढंच वापरलं गेलं
1: पाहिजे.
0: याच्यात सगळं काही झालं पाहिजे ना.
1: बरोबर आहे, खरं
0: जे सरकार आपल्याला गाईडलाईन देते, रेडिओ माध्यम आपल्याला जो गाईडलाईन देते ती आपण फॉलो केलीच पाहिजे ना.
1: बरोबर आहे, अगदी खरं. बरोबर, सगळ्याच गोष्टींचा तुटवडा निर्माण होईल, नाही का?
0: हो मॅडम. आणि अशा काही बातम्या माध्यमांनी बी अशा काही बातम्या लागल्या नाही गेल्या पाहिजेत. जास्ती करून टीव्हीचा मॅडम एकदम असं भडक बातम्या दाखवल्या जातात.
1: पण मग त्यातून आपण काय घ्यायचं आपण ठरवायचं ना, नाही का?
0: आपण नाही तर दूरदर्शन नाही तर आपलं रेडिओ बेस्ट आहे मॅडम.
1: बरोबर,
0: रेडिओ जे सांगत ते कधीच खोटं नसतं मॅडम.
1: बरोबर आहे, विश्वासार्हता आकाशवाणीकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं जातं ना.
0: हो मॅडम. आणि आज काल पाहिलं गेलं ना तर मोबाईलच्या ऍप द्वारे ना आता परत रेडिओ लोकांची ऐकण्याची संख्या वाढलेली मॅडम.
1: न्यूज ऑन AIR
0: कोणतीही बाधा येत नाही. सगळं फायदा आहे मॅडम.
1: बरोबर आहे. मग तुम्ही मोबाईल वरच ऐकता?
0: मी मोबाईल वरून ऐकतो. आणि माझं दुकान आहे टेलरिंगचं मॅडम.
1: कुठे? श्रीरामपूरलाच का?
0: श्रीरामपूरला.
1: आज गाणं कुठलं ऐकायचंय?
0: मला गाणं आहे ना याचं लावायचं मॅडम, अनुप जलतन यांचं गाणं लावायचं, ऐच लागी लगन मेरा हो गई मगन.
1: बरोबर, सुंदर सांगितलं, भजन. चालेल गुजरजी, कार्यक्रमात सहभागी झाल्यात धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: गीत बाहेर कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
1: हा मॅडम, सोनेवानू प्रथमेश गंजे बोलतोय.
0: बोला प्रथमेशजी, काय चाललंय सध्या?
1: सध्या तर मी बारावीला होतो मॅडम.
0: बर,
1: बारावी पास झालोय.
0: बर, मग आता पुढे काय?
1: आता पुढे मला पुण्यामध्ये जायचे कोर्स करायचा.
0: अच्छा, कसला कोर्स?
1: फॅशन डिझाईनचा.
0: बर, त्याच्यात आवड आहे का आपल्याला?
1: हो हो.
0: कुठलं गाणं ऐकताय आज?
1: मला अष्टविनायक मधलं ऐकायचं होतं.
0: अष्टविनायक मधलं कुठलं?
1: अष्टविनायक मधलं कुठलंही लावा मॅडम.
0: बर बर बर बर. फॅशन डिझायनिंगचा जो कोर्स आहे तुमचा, तर त्याच्याकरता मग काही मार्कांचं हे वगैरे असतं का? काही
1: नाही, त्याला काही मार्क वगैरे काही नाही झालं मॅडम.
0: मग त्याची काही परीक्षा अगोदर, एंट्रन्स वगैरे?
1: हो आहे ना, एक पुण्यामध्ये आहे ती. आता पुण्यामध्ये जायचं आहे आता.
0: अच्छा, चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत.
1: मी आईचं एक नाव सांगू शकतो ना बाकी?
0: हा सांगा ना.
1: माझ्या आईचं नाव आहे मंगल जोगदे, माझी बहीण आहे तो गायत्री जोगदे, मानसी जोगदे, आणि माझे बाबा आहेत मकरंद जोगदे.
0: बर बर, चालेल. ऐकूयात मग तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, गीत बहार कार्यक्रमात स्वागत. कोण बोलतय?
1: केरुनाथ जुडवे बोलतोय, निमगावजळी तालुका संगमनेरवरून.
0: काय म्हणताय, उन्हाळा काय म्हणतोय सध्या?
1: उन्हाळा कडक चालू आहे, उन्हाळा कडक चालू आहे. आता आम्ही जेजुरीला आलेलो आहे. जेजुरीचंच गाणं ऐकायचंय, चला जेजुरीला जाऊ. हे गाणं ऐकायचं नवरा माझं नाव संगमधलं. बाकी काय नाही, बाकी ठीक चालू आहे सगळं.
0: बाकी सगळं ठीक चालू आहे.
1: त्याच्यामुळं म्हणलं ते गाणं ऐकावं. कमीत कमी खंडेरायाचं दर्शन होणारच आहे म्हणा, बारी तू भरवून दर्शन येणार आहे.
0: बरोबर आहे. आजकाल सगळ्याच देवस्थान मध्ये बारी लावावीच लागते.
1: हा, कारण सुट्ट्याचं सीझन चालू आहे मॅडम.
0: हो, कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
1: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो गीत बहार का?
1: हो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
0: बाबासाहेब गावडे बोलतोय मॅडम. मी
1: कुठून बोलताय बाबासाहेबजी?
0: लोणी.

0: बरं, काय म्हणताय बाबासाहेबजी?
1: एखादा अभंग ऐकवा मॅडम, मग तुकाराम महाराजांचा.
0: बर, बाबासाहेबजी आपण करता काय?
1: मी टेलरिंग काम करतोय मॅडम, लेडीज टेलरिंग.
0: अच्छा, कुठे? लोणीला का?
1: लोणीला, हो.
0: बर, मग आता काय सध्या सीझन आहे का? नाहीये,
1: आहे मॅडम. आता हे धोंड्याचा महिना लागला सध्या, लग्न आता थोडी.
0: लग्न तिथे तर नाहीये आता सध्या?
1: नाही नाही, पण आता हे.
0: अरे वा, बर. मग त्याचं कुठे काय प्रशिक्षण वगैरे घेतलंय?
1: हो मॅडम, मी एका दुकानात होतो चांगल्या, दोन्हीतच शिकलो मॅडम मी काम.
0: अच्छा, बर.
1: हो,
0: अनुभव नेहमी कामाला येतो नाही का?
1: हो हो हो.
0: चालेल चालेल, कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं.
1: माझ्या मुलांचे नाव घेऊ का?
0: हा घे.
1: हो, काजल गावडे, जितेश गावडे आणि माझी मिसेस आहे सोनाली गावडे.
0: धन्यवाद, ऐकूयात तुमच्या आवडीचं हे गीत.
1: हो, धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्ते मैम।
0: नमस्कार। कौन बोलते हैं?
1: बाला साहेब तोड़मल,
0: बाळा साहेब तोडमल।
1: वाटी जामखेड, जिल्हा अहिल्या नगर मधून बोलतो।
0: बोला, काय म्हणताय?
1: कार्यक्रम गीत बहार ना मॅडम?
0: हो, गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे।
1: तर मला एक गाणं द्यायचं होतं।
0: हां,

0: अनाडी पिक्चर मधलं.
1: अनाडी म्हणजे कुठला, राज कपूर यांचा का नवीन?
0: नवीन नवीन नवीन.
1: बर, त्यातलं कुठलं?
0: अपोलो सा चेहरा चेहरा असं काहीतरी गाणं आहे बघा. ते गाणं द्यायचंय.
1: काय विशेष?
0: नातीचा बर्थडे झाला आहे 20 तारखेला.
1: बर, तर त्यानिमित्ताने तुम्हाला हे गाणं ऐकायचंय?
0: हो.
1: बर बर.
0: तिचं नाव प्रचा जाधव आहे.
1: बर बर. मुलीची मुलगी आहे तुमच्या?
0: हो.
1: हा हा हा हा. काय करता तुम्ही?
0: मॅडम मी जॉब करतो.
1: बर, कुठे? जामखेड?
0: नाही नाही, मी पुण्यामध्ये आहे सध्या कामाला.
1: बर, म्हणजे राहायला पण पुण्यालाच आहात का तुम्ही?
0: हो.
1: बर, मग आपल्या गावाकडे राहणं आणि पुण्यात राहणं कसं वाटतं तुम्हाला?
0: गावाकडचं आणि पुण्याचं वातावरण वेगळं आहे मॅडम.
1: हा, मग तुम्हाला कसं वाटतं?
0: गाव सुटी. गावाकडे तर व्यवस्थित वाटतं, पण आता काम आणखी यावं लागतं इकडे सुट्टीमध्ये.
1: बरोबर आहे. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: ओके.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी रुईन अलकोल तालुका आष्टी बोलतोय. बाप्पू पवार,
0: काय करता तुम्ही?
1: परमात भजन कीर्तन हरिपाठ.
0: अच्छा, बर.
1: हा,
0: म्हणजे गावामध्ये करता का?
1: गावामध्ये मी दुसऱ्या गावाला जातो सप्त्याला वीणा घ्यायला.
0: बर, अरे वा. तुमच्याकडे कुणी अगोदर करत होतं तसं का? कसं काय म्हणजे?
1: नाही, संतांच्या संगतीत गेलो परमार्थ करा मिळतो मॅडम.
0: बरोबर आहे. हा. म्हणून संगत पण ही खूप महत्वाची असते, नाही का?
1: हा, संगत रजनाची लागते मॅडम.
0: बर, मग भजन करताना तुमचं काय असं पेटी तबला सगळं आहे का? वाद्य संगीत
1: आहे ना.
0: बर, म्हणजे तुमची टीम आहे का अशी एक?
1: हा, मला एक गाणं ऐकायचं मॅडम.
0: कुठलं?
1: जणू दे हे पंढरी आत्मा पांडुरंग.
0: चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे भक्तिगीत.
1: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार।
1: नमस्कार। गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे। कोण बोलतंय?
0: मी शिर्डीवर

0: बोलतोय बाबासाहेब कुंड.
1: बर, काय म्हणताय बाबासाहेब जी?
0: काय, नगरवर सादर होणारे सर्व प्रोग्राम मला आवडतात, विशेष करून फोन इन आणि फोन गाणे.
1: अच्छा.
0: हॅलो गीत बार आणि बाकी झिरो का वगैरे.
1: अच्छा, तुम्ही
0: लोकसंगीत संध्याकाळी 8:46 ला.
1: हो,
0: हे लोकसंगीत पण आवडतं मला.
1: बर, काय करता तुम्ही? आणि
0: मी शिर्डी मध्ये असतो, मी फुलं वगैरे विकण्याचा धंदा करतो.
1: अरे वा.
0: बाकी तसं मी ब्लाइंड आहे, मला खुर्च्या विणते येतात, बास्केट येतात, परडी सुद्धा येते, तर ते पण पुढं काम भेटलं तर करतो मी.
1: पण मग आता इतका उन्हाळा आहे, मग ही फुलं वगैरे सगळी आज दिवसभरात ती विकली नाही गेली सगळे?
0: नाही, कसं आहे आपल्या माहिती किती विकतात वगैरे, मग त्या हिशोबाने आपण घेतो ना.
1: अच्छा, बर.
0: आणि सकाळ सकाळी भेटतात जे असतात ना व्यापारी, घेऊन येतात, मग जे छोटे फुले विकणारे लोक त्यांच्या विकत घेतात, त्याच दिवशी ते विकून टाकतात.
1: बर, नाही आता कसं उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यात फुलं सुकतात ना अशी.
0: हो, सुकतात.
1: तर त्याच्यामुळे मी विचारलं
0: विकायचे पटापट. हा
1: हा, तर मग विकले जातात
0: तेवढेच घ्यायचे. आणि मोठ्या दुकानामध्ये कसं त्यांच्याकडे सुविधा असते ना, एसी वगैरे.
1: बरोबर आहे, त्यामुळे ते राहतात फुलं.
0: आपल्याकडे सुविधा नसते, पटापट विकून
1: टाकायचे. पाणी मारायचं त्याच्यावर सारखं.
0: पाणी मारायचं, बरोबर. हा, आणि मी ब्लाइंड आहे ना, बाकी मला ब्रेल पुस्तक वाचता येतात.
1: अरे वा.
0: ते पण मग मी टाइम असतो की वाचत असतो ना. गोष्टीची पुस्तकं माझ्याकडे आहेत.
1: अरे वा, म्हणजे तुम्हाला वाचण्याची आवड आहे?
0: हो, वाचण्याची आवड आहे, पण जरा डोळे पुस्तक पटापट वाचतात ना लोक, तसं आपल्याला.
1: हो, बरोबर आहे, फरक पडणारच तेवढा.
0: थोडेफार जे आहे तेच वाचावे लागतात. हरिपाठाची पुस्तके माझ्याकडे रोज सकाळी मी शिक्षण वाचतो.
1: बर, मग ब्रेल लिपीचं तुम्ही कुठे शिक्षण घेतलं?
0: मी पुणे अंधारी शाळेत पहिली ते दहावी मध्ये ब्रेल लिपीचं शिक्षण घेतलं.
1: बर, मग तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण झालंय का तुमचं?
0: हो, 10वी पर्यंत झालं.
1: अच्छा, मग पुढे नाही का शिकलात?
0: नाही, पुढे काही जमलं नाही.
1: असेल ना पण शिक्षण पुढे पण?
0: हा, पुढे पण आपण YCM मध्ये करू शकतो, 17 नंबर फॉर्म भरून पण करू शकतो.
1: हा, कारण आजकाल अंध लोक सुद्धा बऱ्याच ठिकाणी नोकरीवरती आहेत, चांगल्या पोस्टवर.
0: आता 14 पासून आहे ना. पहिलं कसं होतं, शाळा 1-7 ची 1-4 होती, मग शाळा सुटल्यावर कोणाला न्यायला आणायला कोण नसायचं, आई वडील कोणाचे असतात कोणाचे नसतात, तर शाळा कंटिन्यू झाल्यामुळे मुलं शिक्षण कंटिन्यू करतात. ते असं झालंय, म्हणजे त्याच्यामुळे प्रगती होत गेली.
1: बरोबर आहे.
0: आता अजूनपर्यंत पण जे जुने लोक आहे ना त्यांचं आता मग त्यांना हेच काम करायला लागतं, खेळणी वगैरे विकणं वगैरे.
1: अच्छा, नाही पण शिकायची पण इच्छा पाहिजे पुढे.
0: हो, शिकायची इच्छा तर आहे, पण बघू भविष्यात जमलं तर.
1: बरोबर, चालेल. आज कुठलं गाणं ऐकताय?
0: आज प्रेम स्वरूप आहे वात्सल्य सिंधू आई हे गाणं लावा मराठी मधलं.
1: बर बर, चालेल चालेल.
0: तर मित्रांचे नाव आहे योगेश आवर, रामदास कडलक आणि गणेश जाधव आणि बाकी पण नगर जिल्ह्यातील सर्व मित्रांचे ऐकतात ना, त्यांचे पण नाव आहे.
1: कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे सुंदरसं भावगीत.
0: हो, धन्यवाद.

श्रोते हो, आजचा हॅलो गीत बहार हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं गजेंद्र पवार आणि संतोष साबळे यांनी. पुन्हा आपण भेटणार आहोत रविवारी रात्री 9 वाजता एका नवीन सादरकर्त्यासह. तेव्हा कार्यक्रमातनं मी अंजली बडवे आता आपली रजा घेते. नमस्कार.

शंभरांश एक मेगाहर्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी, गीता दत्त यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार आहेत SD बर्मन, तर चित्रपट प्यासा.

एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. सर होता मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा. तर चित्रपट होता प्यासा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शमशाद बेगम यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार आहेत एस डी बर्मन. तर चित्रपट बहार.

बहार या चित्रपटातलं शमशाद बेगम यांनी गायलेलं हे गीत होतं. राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार होते एस डी बर्मन.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत आर डी बर्मन, तर चित्रपट अजनबी।

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते आर डी बर्मन, तर चित्रपट होता अजनबी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश, पौर्णिमा आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन, तर चित्रपट धरम करम.

धरम करम या चित्रपटासाठी मुकेश पौर्णिमा आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन, शब्दरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया बेमिसाल या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. गायलं होतं लता मंगेशकर आणि अनुप जलोटा यांनी, तर चित्रपट होता एक दुजी के लिए. जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. गायलं आहे मुकेश यांनी, तर चित्रपट संगम.

संगम या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं हे गीत होतं हसरत जयपूर यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमिताभ बच्चन, आशा भोसले आणि शरद कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देवबर्मन, तर चित्रपट दी ग्रेट गॅम्बलर.

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. सर होता अमिताभ बच्चन, आशा भोसले, शरद कुमार आणि सहकाऱ्यांचा. तर चित्रपट होता दी ग्रेट गॅम्बलर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवी यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायला आहे मोहम्मद रफी यांनी. तर चित्रपट नीलकमल

0: नीलकमल या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार होते रवी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लाहिरी. तर चित्रपट नमक हलाल.
1: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना.

बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. अंजान यांचं गायलं होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. तर चित्रपट होता नमक हलाल. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत. गायलं आहे मुकेश यांनी. तर चित्रपट मेरा नाम जोकर.